सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ, शके 1948, 7 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 38 सेकंद होत आहेत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी दिव्या जगदाळे आपणा सर्व श्रोत्यांचं सनईच्या या मंगलसुरांसह स्वागत करते.

0: श्रद्धेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली ही धून आपण ऐकलीत. यानंतर काही क्षणांतच म्हणजे सकाळच्या ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्या पाठोपाठच 6:05 वंदनवार चिंतन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.
1: न्यूज ऑन AIR ऐप के माध्यम से आप हमारे कार्यक्रम दुनिया के किसी भी कोने में दिन के किसी भी समय सुन सकते हैं.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: श्रोतेहो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, डिझेलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
7: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, IS जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर. तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
8: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
9: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठाने बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
7: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळ

मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: श्रोते हो, यानंतर ठीक 6:35 आपण ऐकणार आहात श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: भाग 212.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण ऐकलात कार्यक्रम रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत क्रिसेंट प्रस्तुत अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 65वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 65वा श्लोक. या श्लोकाचं मराठीत समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःख नष्ट होतात आणि प्रसन्न चित्त असलेल्या योग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. भगवंतांनी सांगितलं की शब्द स्पर्श रूप रस गंध हे आजूबाजूला असलेले विषय मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांच्या सतत संपर्कात येत असतात. त्यातली काही त्या मनुष्याला आवडत असतात आणि काही आवडत नसतात. आवडीच्या विषयांच्या बाबतीत आसक्ती असते आणि जे विषय आवडत नसतात त्यांच्याबद्दल द्वेष तिरस्कार असतो. यातून हवं नकोच्या भावना निर्माण होतात. हे हवं नको वाढलं की मन त्यातच गुंतून राहतं आणि मनुष्याचं नियत कर्तव्य मागे पडतं. यासाठी मनावर नियंत्रण हवं. मनाचा संयम महत्वाचा. मनाचं ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण हवं. असं नियंत्रण प्रस्थापित झालं म्हणजे मन शांत राहतं आणि त्याचा परिणाम म्हणजे बुद्धीला प्रसन्नता प्राप्त होते. ही मनाची प्रसन्नता, बुद्धीची प्रसन्नता ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही.

किती आंतरिक आहे. भगवंत या श्लोकात सांगतात की एकदा चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली, अंतःकरण प्रसन्नतेने भरून गेलं की त्याच्याजवळ दुःख राहतच नाहीत. याचा अर्थ दुःख वाट्याला येणारच नाहीत असं नाही. प्रारब्धानुसार दुःख वाट्याला येणारच, दुःखाचे प्रसंग येणारच, पण अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त झाली की त्या दुःखाचा परिणाम मनबुद्धीवर होत नाही. बहुतांश दुःख हे शरीराशी संबंधित असतात.

मनाची बुद्धीची तटस्थता येते. यासाठी विवेक आणि संयम आवश्यक आहे. असा विवेक आणि संयम नसेल तर ज्ञानेंद्रिय मनाला आपल्या मागे खेचत ओढत नेतात आणि मग मन बुद्धीला आपल्या मागे फरफटत नेत. परिणामत मनुष्य सर्वांगानी त्यात बुडून जातो. सुख काय किंवा दुःख काय हे सतत मनुष्याच्या वाट्याला येतच असतं. कायम सतत सुख किंवा कायम सतत दुःख असं कधीच नसतं. दुःख, दुःखामागून सुख, नंतर सुखामागून दुःख, मग पुन्हा सुख, हे सुख दुःखाचं रहाट गाडगं सतत चालूच असतं. सुख काय किंवा दुःख काय हे आलटून पालटून येतच असतं. म्हणून त्यांच्याकडे तटस्थतेने पाहायला शिकलं पाहिजे. मनबुद्धीच्या प्रसन्नतेने अशी तटस्थता येते यासाठी मनुष्याने सुख वाट्याला आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि दुःख वाट्याला आलं म्हणून होरपळून जायचं नाही. अशी मनबुद्धीची प्रसन्नता प्राप्त झाली की बुद्धी स्थिरावते आणि मनुष्य स्थितप्रज्ञ अवस्थेला जातो. असा मनुष्य बॅलन्स्ड असतो, तो वाहवत जात नाही. अशा स्थितप्रज्ञ अवस्थेमुळे कर्तव्य कर्म सहजरित्या निष्काम भावनेने करणं सहज शक्य होतं. अशा माणसांना शांत झोप लागते. बुद्धीची प्रसन्नता प्राप्त झाल्यामुळे कठीण प्रसंगात सुद्धा तो शांत असतो आणि स्थिर बुद्धीने तो त्या प्रसंगाची योग्य आणि यशस्वी रीतीने हाताळणी करू शकतो आणि त्या कठीण प्रसंगातून सहजपणे स्वतःला बाहेर काढू शकतो. यावरून असं दिसतं की विवेक आणि संयम हे मानवी जीवनाचे शॉक ऍब्सॉर्बर आहेत. अशी मनबुद्धीची प्रसन्नता आली की विषय विन्मुख वृत्ती तयार होते आणि अशी वृत्ती आत्मसन्मुख होऊन आत्मानंदाचा अनुभव घेते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाबद्दल मार्गदर्शन करतात आणि या सर्व योगांच्या समन्वयाबद्दल मार्गदर्शन करतात. या योगांच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. यासाठी मनबुद्धीची प्रसन्नता असणं आवश्यक आहे. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. माऊली सांगतात, जिथे चित्ताला प्रसन्नता असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. माऊली पुढे सांगतात, तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तैथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. माऊली म्हणतात, एकदा का अंतःकरण प्रसन्न झालं तर मग दुःख कसलं आणि कुठलं. त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. माऊली आणखीन सांगतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे असा योगयुक्त मनुष्य स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. आजच्या संदर्भात हा श्लोक उच्च पातळीचा आनंद मिळवण्यासाठी निरोगी मनाचं महत्व सांगणार आहे. आपण कोणताही शारीरिक रोग होऊ नये म्हणून काळजी घेतोच, पण मानसिक स्वास्थ्यासाठी काय करतो. शरीर तंदुरुस्त हवं तसं मन प्रसन्न हवं, तरच आपण सगळ्या परिस्थितीला तोंड देऊ शकू आणि कशाचाच ताण येणार नाही. आणि ज्याला आधुनिक भाषेत माइंड बॉडी कनेक्शन म्हणतो त्यानुसार मन स्वस्थ प्रसन्न असेल तर शारीरिक व्याधीही होणार नाही. जसं सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच अंधार दूर होतो त्याचप्रमाणे प्रसन्न चेहऱ्याने सामोरे गेलो तर कोणतंही संकट छोटंच वाटायला लागतं. चेहऱ्यावर एक छान हसू ठेवूया, दिवस आनंदात घालवूया.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 65वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट प्रस्तुत अमृत सरिता गीता. श्रोते हो आता वेळ लक्षात घ्या. सकाळचे ठीक 6:59 झाली आहेत. श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो सकाळचे ठीक 7
2: ही वेळ आहे.
3: उन्हाळा हिवाळा

0: असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं FM चॅनल, लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 7:09 आणि 20 सेकंद झाली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. आमच्या पुणे केंद्रावरून त्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,00,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे ACS महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त 2 कलेक्टर 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे हे जे आक्षेप आले आहे या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरम

0: फर्मचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहनं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक

0: मी पत्र संपलं, नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकल्यात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूयात भुले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, आपण ऐकलात कार्यक्रम भुले विसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

0: मंडळी, काही काही गाणी आपल्या मनात कायम घर करून राहतात. त्यातलंच हे एक गाणं अनेक वेळा आपण गुणगुणतो, नाही का? पण हे गाणं कुठल्या चित्रपटातलंय हे मात्र बऱ्याचदा त्यावेळी आपल्याला आठवत नाही. हे असंच एक गाणं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत दोस्ती या चित्रपटातलं. 1964 मध्ये सत्यम बोस दिग्दर्शित, राजश्री प्रोडक्शन द्वारे निर्मित, दोन मुलांच्या मैत्रीवर केंद्रित असलेला दोस्ती हा चित्रपट. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट म्हणून घोषित झाला आणि 4th मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल देखील झाला. दोस्ती या चित्रपटाने 6 फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. त्यापैकी संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आणि चित्रपट सृष्टीत त्यांना लोकप्रिय देखील केलं. या फिल्मफेअर पुरस्कारांच्या मध्ये दोस्ती या चित्रपटाच्या विरुद्ध राज कपूर यांच्या संगम या चित्रपटाचा समावेश होता. तसंच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. तुम्हाला माहितीये मंडळी, ताराचंद बडजात्या यांना नेहमीच नवोदित कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच दोस्ती या चित्रपटात सुद्धा त्यांनी सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोन नवोदित कलाकारांची निवड केली. चित्रपटामुळे हे दोघं रातोरात स्टार झाले, पण पुढे मात्र त्यांच्या कारकिर्दीला कधीच गती मिळाली नाही. संगीत दिग्दर्शक रोशन येऊ न शकल्याने लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आणि या चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले. मंडळी, तुम्हाला आठवतंय का राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके हे कोण या चित्रपटात टफी नावाच्या एका पॉमेरियन कुत्र्याला घेतलं होतं? अहो, पण याची सुरुवात सुद्धा दोस्ती या चित्रपटातनं झाली. टोपी नावाच्या पॉमेरियन कुत्र्याला या चित्रपटात एका गोंडस भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही

0: थोडं बघूया अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. तुम्हाला माहितीये मंडळी, अत्यंत कमी बजेटमध्ये बनवलेल्या दोस्ती या चित्रपटाने प्रचंड नफा कमवला. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आणि असं म्हणतात की बॉक्स ऑफिसवर 2 कोटी रुपये त्या काळात जमा झाले. अहो, या चित्रपटातली गीतं मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि संगीत लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल यांनी दिलेलं होतं. संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी राही मनवा दुःखी चिंता क्यू सताती हे या गाण्यात हार्मोनिका वाजवली होती. मंडळी, असं म्हणतात की या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी आर डी बर्मन यांच्या स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, पण दिलेला शब्द पाळण्यासाठी लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल यांनी जोपर्यंत टेक ओके दिला नाही तोपर्यंत ते स्टुडिओमधून बाहेर निघाले नाहीत. इतकी शब्दाची किंमत, कामावरची श्रद्धा, एकमेकांबद्दलचा आदर, निष्ठा या लोकांमध्ये होता, म्हणूनच कदाचित ते त्यांच्या क्षेत्रात इतके यशस्वी झाले. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं दोस्ती या चित्रपटातलं अजून एक गीत.
2: दुख हो या सुख,

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, आता वेळ झाली काही ग्राहक केंद्रित

0: प्रायोजित कार्यक्रमांची ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: आता ही जी केस फाईल आहे त्याच्यावरती नाव आहे विश्वास कोरगावकर. 55 वर्षांचे आहेत हे. आता यांचा प्रॉब्लेम असा होता की हे फिट होते, म्हणजे 10 किलोच यांचं वजन जास्त होतं असं लिहिलंय, आणि कॉन्शियस होते मात्र भरपूर. म्हणून जसं 85 पुढे गेले तसे त्यांनी 6 तासच झोपायला सुरुवात केली, खाणं कमी केलं आणि व्यायाम भरपूर करायचे. पण काही फरक पडला नाही, वजन उलट वाढलंच 2 किलो. आता तुझ्याकडे एनरोल केले 3 महिने झाले, 8 किलो वेट लॉस आहे.
3: आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या केसला धरून मला एक 2-4 गोष्टी अशा सांगायच्या की आपल्या शरीरामध्ये जो इंटेलिजन्स असतो, म्हणजे आपण जो डोक्याने विचार करतो की आपण किती खाल्लं पाहिजे, आपण विविध पद्धतीने आपलं खाणं मोजत असतो, व्यायाम मोजत असतो, कॅलरी इनटेक आउटपुट सगळं मोजत असतो, या सगळ्याच्या पुढे आपल्या शरीरामध्ये एक इंटेलिजन्स असतो आणि तो इंटेलिजन्स मायामध्ये कधीच आपल्याला चुकीची दिशा दाखवत नाही. फक्त आता प्रॉब्लेम असा होतो की आपण आपल्या मनाचं करतो आणि आपण आपल्या शरीराचं जे ऐकायला पाहिजे ते आपण ऐकत नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे यांची प्रकृती ही अत्यंत व्यवस्थित होती. 8-10 किलो ओव्हरवेट ऍट द एज ऑफ 55 म्हणजे काही फारसं नाही. आता व्यायाम त्यांचं बघायला गेलं तर मायामध्ये 20-25 जोर ते मारत होते, थोड्याशा बैठका करत होते, सूर्यनमस्कार घालत होते, चालायला जात होते, हे सगळे प्रकार करत होते. इथपर्यंतही ठीक आहे. आता त्यांचा प्रॉब्लेम कुठे झाला की त्यांचं असं एक म्हणणं होतं की माणसाला 6 तास झोप पुरते. आता हे भरपूर लोकांचं म्हणणं असतं, पण आता ह्याच्यामध्ये असं आहे की काही काही लोकांना 6 नाही, काही काही लोकांना 4 तास पुरते झोप, काही काही लोकांना 8 तासाची झोप लागते. त्याचं कारण मी आता ब्रेक नंतर सांगेन.
2: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32500. सो विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू सांगत होतास की प्रत्येकाच्या झोपेचं टायमिंग वेगळं असू शकतं.
3: एक्झॅक्टली, मी जसं नेहमी म्हणतो की काही काही लोक म्हणतात पाणी किती पिलं पाहिजे. मी आता किती पाणी पिलं पाहिजे हे आपण नाही ठरवायचं, हे शरीराला ठरवू दे. तुम्हाला तहान लागेल, फक्त जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या.
2: बरोबर.
3: तसंच झोप हा एक जो प्रकार आहे, काही काही लोकांना कमी झोप पुरते, कारण का काही काही लोकांची डीप स्लीप ची म्हणजे डीप स्लीप मध्ये जाण्याची टेंडन्सीच लवकर असते आणि त्यांना आपोआप जाग येते. 4 तासांनी असेल, 5 तासांनी असेल, 6 तासांनी असेल, आणि काही काही लोकांना 8-8 तास झोप ही लागते. आता त्याच्यामध्ये आपण डिसाइड करणं, आपण ठरवणं की मी 6 तास झोपलं पाहिजे म्हणजे त्याला एक डिसिप्लिन लागेल, तर हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तर ते बेसिकली ते करत होते की 6 तास झोपायचं, झोप कम्प्लीट नाही झाली तरी अलार्म वाजला की उठायचं, व्यायाम करायचा, आणि याच्यामुळे त्यांना थोडासा स्ट्रेस लेवल त्यांची वाढलेली जाणवत होती. मी त्यांना सांगितलं तुम्ही कॉर्टिसोल ची टेस्ट करून घ्या, त्यामध्ये कॉर्टिसॉलही त्यांचं वाढलेलं आलं होतं आणि वजन तर त्यांना जे काही 8-10 किलो कमी करायचं होतं ते तर अजिबात उतरत नव्हतं आणि कमी खाण्यामुळे अजून म्हणजे एनर्जी लेवल कमी वाटायची वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे चालू झाले होते. तर त्यांना मी पहिली गोष्ट म्हणजे हेच कन्व्हिन्स केलं की तुम्ही शरीराच्या विरुद्ध या एस्पेशली 50 आणि 55 वयाला तुम्ही शरीराच्या विरुद्ध कुठली गोष्ट करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर खा. तुमच्या शरीराला ठरवू देत की तुम्हाला आज किती भूक लागली आणि तुम्हाला किती खायचंय. खाण्याची पद्धत मी सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ मी त्यांना सांगितलं की एका पोळी बरोबर एक वाटीभर भाजी गेली पाहिजे, पण आता किती पोळ्या खायच्या हे तुम्ही ठरवा. कधी कधी आपल्याला वाटतं की 1.5 पोळी बास आता, म्हणजे पण कधी कधी आपल्याला 3 पोळ्या जातात. तर हे शरीराला डिसाइड करू दे की त्याला किती आपल्याला खाणं हवंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या त्यांनी फॉलो केल्या. त्यांनी अलार्म न लावता झोपायला चालू केलं, त्याच्यानंतर त्यांचा जो व्यायाम होता तोही थोडासा रेग्युलेट करून दिला. रिझल्ट आपल्या समोर आहे. 3 महिने 8 किलो वजन कमी झालं आणि एनर्जी लेवल्स वाढल्यात आणि ओव्हरऑल त्यांना जे चांगलं वाटतंय ते शरीराच्या विरुद्ध न गेल्यामुळे, शरीराचं ऐकल्यामुळे हा रिझल्ट बेसिकली त्यांना मिळाला.
2: याच मुद्द्यावर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत पुन्हा भेटूयात.

0: पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञ
4: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
5: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल प्रस्तुत गंमत गाणी.
8: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
10: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोतेहो, या कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश हेबुडकर यांची ही गीतरचना, संगीत राम कदम यांचं.
4: असंच वत एक जंगल, जंगल त्या जंगलात झालं मंग.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोतेहो, आता वेळ झाली काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमांची. ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG

0: तेव्हा आता वेळ झाली काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमांची. ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG. त्यानंतर लगेचच म्हणजे 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
2: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच तेच जोडव पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
2: बरीच डिझाईन, हा
5: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं, पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे, ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्याकरता आहे, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरता आहे. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीनावर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते. याला डेकोरेटिव्हनेस असतो.
2: बरोबर.
5: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
2: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
5: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
2: अरे वा.
5: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकली जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
2: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा

0: दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी काही चेकलिस्ट असावी का आणि ती कुठल्या पद्धतीची याबद्दल आज आम्हाला सांगा.
2: आता आपण म्युच्युअल फंड, इक्विटी मार्केट, इकॉनॉमी याच्याबद्दल चर्चा करत असतो कायम आणि नेमकं बघा मार्केटमधले चढ उतार म्हणजे मार्केटचे बुडबुडे बबल्स ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मार्केटचा क्रॅश, हर्षद मेहता स्कॅम असो किंवा 2020 मधला कोरोनाचा काळ असो, बाजार नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतो. इतिहास आपल्याला शिकवतो की सर्वजण उत्साहात असतात तेव्हा सावध राहावे आणि सर्वजण घाबरलेले असतात तेव्हा संधी शोधावी. पण नेमका गुंतवणूकदार ह्याचा उलटा विचार करत असतो आणि म्हणूनच गुंतवणूकदाराने कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची एक चेकलिस्ट तयार करणं अपेक्षित आहे गुंतवणुकीसाठीची. सर काय प्रश्न घालावेत किंवा काय चेकलिस्ट मध्ये असलं पाहिजे? नंबर एक, मी हा निर्णय केवळ इतर लोक घेत आहेत म्हणून घेतो आहे का?
1: ओके,
2: हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायला हवा. सेकंड, उद्या जर इक्विटी मार्केट समजा 20% खाली आलं तर माझी पहिली प्रतिक्रिया काय असेल? मी ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करेल? मी पैसे विथड्रॉ करेल? मी काहीच करणार नाही, मी शांत बसेल? यातलं नेमकं मी काय करू शकतो, माझी कॅपॅसिटी काय सांगते?
1: ओके,
2: म्हणजे विलिंगनेस टू टेक द रिस्क असं आपण काय म्हणतो बघा मॅडम.
1: बरोबर.
2: तिसरा महत्वाचा प्रश्न, माझ्या या निर्णयामागे ठोस असं काही रिसर्च आहे की एखादी टिप कुठेतरी मला टीव्ही चॅनलला मिळालेली आहे, पेपर न्यूज आर्टिकलला मिळाली आणि त्याच्या मागे धावायचंय म्हणून मी पटापट जाऊन गुंतवणूक करतो? चौथा प्रश्न, हा पैसा मला पुढच्या 5 वर्षात 7 वर्षात लागणार आहे का? म्हणजे माझ्या पैशाचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करताना मी काय ड्युरेशन साठी गुंतवणूक करतो याचं क्लिअर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि पाचवा आणि शेवटचा, मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने ठेवू शकतो, मी ॲज अन इन्व्हेस्टर म्हणून व्याख्या काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सो चेकलिस्ट तयार करा, हे 5 प्रश्न स्वतःला घाला, या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून काढा आणि मगच गुंतवणूक सल्लागाराकडे जा, म्हणजे आपली गुंतवणूक ही योग्य पद्धतीने होईल आणि तो आनंद जगण्यातला द्विगुणित होईल.
1: श्रोते हो, या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: 1255 33. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, सकाळचे ठीक 8 वाजलेत. आता वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोला राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर महाराष्ट्रात प्रवेश केला. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ होईल. विजांसह सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये घरगुती LPGची किंमत 942 रुपये झाली. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वेची स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलं नाही. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोतेहो, आपण ऐकल्यात ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरात सी ग देसाई यांची ही रचना, संगीत नंदू होनप यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझिलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
4: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचाली विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
5: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
4: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
5: अर्थसार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: श्रद्धेय रामदास कामत यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100%

100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन्स जोरात सुरू।
2: संपर्क 9404598-9975।
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org।
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर।
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू।
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंतच, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999127।
5: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अनावकर यांची ही गीतरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात। संगीत साज चढवलाय दशरथ पुजारी यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं, मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: कमलाकर भागवत यांनी, तर स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक।
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात किशोरी अमोणकर यांनी गायलेली संत सोयराबाई यांची ही रचना।

0: कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोतेहो, सकाळचे ठीक 8:30 आणि 58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
4: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 9 7.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
7: श्रोतेहो, गदिमांच्या लेखणीचा आस्वाद घेणाऱ्या या कार्यक्रमात मी दिव्या तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी साहित्यात गीत रामायणाचे कवी किंवा प्रणेते, भावगीतांचे जादूगार, चित्रपट गीतांचे सम्राट म्हणून ज्यांचं नाव आपण आदराने घेतो ते म्हणजे ग दि माडगुळकर. गदिमांनी भक्तिगीतं, भावगीतं, देशभक्तीपर गीतं, ग्रामीण जीवनाची चित्रे रंगवणारी गीतं तर लिहिलीच, पण मराठी लावणीला देखील त्यांनी एक वेगळी काव्यात्मक उंची दिली.

त्यांच्या लावण्यांमध्ये केवळ शृंगार नाही तर ग्रामीण भाषेचा गोडवा, स्त्री मनातील खट्याळपणा, लोकजीवनाची सहजता आणि रसिकांना मोहून टाकणारी शब्दकळा दिसते. आजच्या कार्यक्रमात आपण गदिमांच्या काही अजरामर लावण्यांचा आस्वाद घेणार आहोत. सुरुवात करूयात या एका अत्यंत लोकप्रिय लावणीने.

0: श्रोते हो, आपण ऐकलीत सांगते ऐका या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली गदिमांची ही अजरामर लावणी. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक,
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: श्रद्धेहो कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आम्ही आपण आस्वाद घेत आहोत गदिमांनी लिहिलेल्या लावण्यांचा. आता ऐकूयात गदिमा आणि सुधीर फडके या लोकप्रिय जोडगोळीनं रसिकांच्या मनात रुजवलेली ही एक अत्यंत गाजलेली लावणी. स्वर आहे आशा भोसले यांचा. चित्रपट जगाच्या पाठीवर.

0: काय म्हणला?
1: एक हंसपूर्व महाराज।
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंसपूर्व

0: श्रोतेहो, आपण आस्वाद घेतोय गदिमांनी लिहिलेल्या लावण्यांचा. यानंतर आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेली गदिमांची ही रचना. चित्रपट आहे पुढचं पाऊल.
1: चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा.
2: तर कशाला
1: जाय?

अहो पाळणा उद्याचा हलतो माझा मनी, दऱ्या टेकड्या चला थुंडया

0: तहत कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोत्या, गदिमांच्या लावण्यांचा आस्वाद आपण घेत आहोत. लावणी म्हटलं की केवळ नृत्य किंवा ठेका एवढंच चित्र डोळ्यांसमोर येतं, पण खरं तर ते तसं नाही आहे. लोकजीवनातील भावना, विनोद, संवाद आणि संस्कृती यांचंही दर्शन लावण्या घडवत असतात. गदिमांनी ही परंपरा जपत तिला साहित्यिक समृद्धीही दिली. गदिमांच्या लावण्या म्हणजे मराठी लोकसंगीताच्या वैभवशाली परंपरेतील चमकदार दागिनेच. ग्रामीण बोलीचा गोडवा, स्त्रीमनाची कोमलता, खट्याळपणा आणि काव्यात्मकता यांचा अद्भुत संगम त्यांच्या लावण्यांमध्ये अनुभवायला मिळतो. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात देवमाणूस या चित्रपटातली गदिमांची ही रचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती पुणे 101 FM वरून. पुण्यातलं हे पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळची 8:58 ही वेळ झाली आहे. ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतील ही वाढ आजपासून लागू होणार आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरची किंमत 942 रुपये झाली आहे. पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व 988 मिथेनॉल धारक परवानेधारक संस्थांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. या संस्थांची जलद तपासणी करून पुढील 7 दिवसात ती पूर्ण करावी, तसंच कायदा आणि नियमातील तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. कायद्यातील तरतुदीच्या उल्लंघनाबाबत 3 जूनपर्यंत 1226 तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत भिवंडी, पालघर आणि मुंबई इथल्या 3 आस्थापनांमधून 81 लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय 1,35,00,000 रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हचा साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना मागील वर्षीपेक्षा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी एक संघ म्हणून काम करावं, असं आवाहन सोलापूर विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं. आषाढी वारीच्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना उगले बोलत होत्या. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे, तर तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, आपण ऐकलात ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9:01 झालं आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंड

0: आणि पुणे, किडनी तुमची, काळजी आमची।
1: श्रोते हो, या कार्यक्रमात मी दिव्या जगदाळे आपलं स्वागत करते। आज या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत नव्या पिढीच्या नव्या लेखिका आणि अनेक भावस्पर्शी गीतांना जन्म देणाऱ्या उत्तम कवयित्री गीतकार अश्विनी शेंडे यांच्याविषयी। श्रोते हो, अश्विनी शेंडे हे नाव कानावर नुसतं पडलं जरी तरी अत्यंत मोहवणाऱ्या काही ओळी गाव्याशाच वाटतात। मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती, मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच का उडते, मग कोणा पाहून भुलते सारे कळतन कळतच घडते, सारे कळतन कळतच घडते। खरं तर एका मराठी मालिकेचं हे शीर्षक गीत, ती मालिका आता सुरूही नाही पण तरी या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी नाही झाली। आजही अनेकांच्या मोबाईलची रिंग ट्यून किंवा कॉलर ट्यून म्हणूनही हे गीत ऐकायला मिळतंच। ही जादू आहे अश्विनी शेंडे यांच्या बहारदार आणि तजेलदार शब्दांची। त्यांनी लिहिलेल्या अशाच गोड गीतांचा आस्वाद आज घेऊयात। सुरुवात करूयात या गीतापासून।

0: श्रोतेहो, आपण ऐकलत इरादा पक्का या चित्रपटातलं हे गीत. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि क्षितिश तारे सोबतच निहिरा जोशी यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701.

0: 100
1: 5000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गारमेंटच्या खरेदीवर.
0: गुडविल दुकान लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
1: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोतेहो, गाणं सुंदर होण्यात गायक संगीतकाराचं श्रेय तर असतंच, पण गाणं मुळात असतं ते गीतकाराचंच. साधे सोपे सरळ शब्द थेट ओठांवर व मनातही बसणारे, ऐकणाऱ्याला प्रेमातच पाडणारे आणि अनेक गुलाबी तलम कल्पनांना जिवंत करणारे असे शब्द म्हणजे अश्विनी यांची खासियत. त्यांना लहानपणापासूनच गाणं गायची ऐकायची प्रचंड आवड, त्या गाणं शिकल्या देखील आहेत. काव्यलेखनाचा शुभारंभ कॉलेजमध्ये झाला आणि त्यानंतर काही वर्ष त्या लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकात उपसंपादक म्हणूनही काम करत होत्या. त्यांचे त्यावेळीचे कॉलम्स वाचून अपर्णा पाडगावकर आणि विद्याधर पाठारे यांनी त्यांना संवाद लेखनासाठी विचारलं. ही संधी अजिबातच न दवडता अश्विनी यांनी आपला प्रवास सुरू केला. पुढे अशाच संधी मिळत गेल्या आणि अश्विनी यांना त्यांचं सोनं करता आलं. बघता बघता मराठी सिनेविश्वाला प्रेम करायला शिकवणारी, त्यात एक हळवेपणा, आपलेपणा, लोभस्था आणणारी स्त्री गीतकार गवसली. ऐकूयात शंकर महादेवन यांनी गायलेलं आणि निषाद यांचं संगीत असलेलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: श्रोते हो रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: श्रोते हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आपण जाणून घेत आहोत अश्विनी शेंडे यांच्या काव्यप्रवासाविषयी। अश्विनी शेंडे यांचा पहिला अल्बम होता वैशाली सामंत यांचा अक्षर रूपम परब्रह्मम। त्याचं संगीत होतं निलेश मोहरीर यांचं। केदार शिंदे यांनी तो ऐकला आणि आपल्या पुढच्या चित्रपटात निलेश यांना संधी दिली। चित्रपट होता यंदा कर्तव्य। निलेश यांनी अगदी सुंदरशी चाल तयारही केली या चित्रपटासाठी आणि त्या लयीला शब्दांनी सजवण्यासाठी अश्विनी यांची निवड केली। चित्रपट कथेचा हात धरत मूळ गाभा अजिबात न सोडता अश्विनी यांनी या गाण्यात शब्दरंग भरले आणि हे गीत रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। नवीन नवीन लग्न, एकमेकांना जाणून घेण्याची ती हळूवार गोड प्रक्रिया, प्रवास अश्विनी यांनी अचूक टिपला आणि चपखल शब्दांत सुंदर अलंकारिक कल्पनांमध्ये तो उत्तमरित्या गुंफला। सिनेसृष्टीत पदार्पण केल्यावरच अश्विनी यांचं पहिलंच गीत आणि नव्या लाघवी गीतकाराचा रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचा हा सुंदरसा प्रवास सुरू झाला।

0: श्रोतेहो, वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांच्या स्वरात यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 02-0670-29100.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जाणून घेत आहोत अश्विनी शेंडे यांच्याविषयी. श्रोतेहो, त्यांचं पहिलंच गाणं रसिकांच्या मनात घर करून गेल्यानंतर अश्विनी शेंडे हे नाव अधिक शाश्वत आणि विश्वासाचं बनत गेलं. त्यातूनच कळत नकळत अनुबंध

विवाह, कुलवधू, मनउधान वाऱ्याचे, माझी या प्रियाला प्रीत कळेना, अशा मालिकांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली. नाव मोठं होत होतंच आणि पुढे कामही वाढत गेलं. गायक जयदीप बागवाडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुंदर शब्द आणि लक्ष वेधून घेणारा आवाज एकत्र आला आणि या दोघांच्याही आयुष्याचं सुरेल गाणं बनलं असं म्हणायला हरकत नाही. ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक, कवी गुलजार हे अश्विनी यांचे आदर्श आहेत. त्यांच्या इतकं सर्वांगी लिहिता आलं पाहिजे असं त्या म्हणतात. आत्ताच्या गीतनिर्मितीच्या अनुषंगानं तुमचं लेखन कसं वाटतं हे विचारल्यावर त्या म्हणतात, मी फ्रेश लिहिते. आयुष्य हे सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही शिकवत असतं. मी याच नाविन्याचा आणि वैविध्याच्या अनुषंगाने लिहिते. खरं तर लेखनाला फ्रेश हे विशेषण ऐकताना थोडं वेगळं वाटतं, पण याचा खरा अर्थ उमगतो ते अश्विनी यांच्या गीतांचा आस्वाद घेतल्यानंतरच. वाचन, शब्दसंग्रह जमवणं आणि सोप्या शब्दात योग्य त्या भावना सांगणं हे अश्विनी यांना महत्त्वाचं वाटतं आणि त्यांनी ते उत्तम जमवलंय. त्यांना आजपर्यंत कळत न कळत कुलवधू आणि माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकांच्या शीर्षक गीतांसाठी झी मराठी पुरस्कार, तर एक झोका नियतीचा आणि कस्तुरी या मालिकांच्या शीर्षक गीतांसाठी मटा सन्मान देखील मिळाला आहे. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं अश्विनी यांचं हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.

0: FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, या कार्यक्रमात आस्वाद घेऊयात काही नाट्यगीतांचा. सुरुवात करूयात या गीतापासून.
2: आवडाची वस्तू

0: श्रोतेहो, आपण ऐकलीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही रचना वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: हर घर सूर्यघर.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
8: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
9: श्रोते हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकूयात जयमाला शिरेदार यांच्या स्वरात सौभाग्यलक्ष्मी या नाटकातली ही रचना. शब्द आहेत SA शुक्ला यांचे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वास.

0: माणसाचा हात आणि मुलाची साथ।
1: श्रोते हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आता ऐकूयात वीज म्हणाले धरतीला या नाटकातील कुसुमाग्रज यांची ही रचना कुमारी फैयाज यांच्या स्वरात। संगीतबद्ध केली आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
6: श्रोते. हो कार्यक्रमात आता ऐकूयात बकुल पंडित यांच्या स्वरात वसंत शांताराम देसाई यांची ही रचना, संगीत मास्टर कृष्णराव यांचं.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात राम गणेश गडकरी यांची ही रचना। नाटक आहे भावबंधन।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:58 आणि 16 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. बाजार समितीत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला होता, त्याची अंमलबजावणी आता होणार आहे. नाशिक इथं झालेल्या या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा, तसंच कांदा खरेदी प्रक्रियेत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पारदर्शक ग्रेडिंग करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. युवा पिढी आज साहित्य, संस्कृती, इतिहासापासून दूर गेली आहे, त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. युवा पिढीमध्ये साहित्यविषयक संस्कार प्रयत्नपूर्वक रुजवणं आवश्यक आहे, असं मत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक डॉ नम जोशी यांना साहित्यदीप जीवनगौरव पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. सध्याचा काळ बदलत असून सर्वत्र बाजारीकरण झालेलं असताना संस्कृती मूल्य मागे पडत आहेत. या काळात चांगल्या माणसांची आठवण चांगल्या माणसांनी ठेवणं अवघड झालं आहे. अशा काळामध्ये काही प्रकाशाची बेटं संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातील साहित्यदीप प्रतिष्ठान हे एक बेट आहे, असं डॉ न म जोशी यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितलं. रशियाची महिला टेनिसपटू मीरा एंड्रीवा हिनं इतिहास रचत महिलांसाठीच्या फ्रेंच ओपन टेनिस एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अवघ्या 18व्या वर्षी हे जागतिक स्तरावरचं मोठं टेनिस अजिंक्यपद पटकावणारी ती दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 1992 मोनिका सेलेसनं 18व्या वर्षी हे यश मिळवलं होतं. काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मीरा एंड्रीवा हिनं पोलंडच्या माया च्वालिन्स्का हिचा सरळ सेट्समध्ये 6-3, 6-2 असा पराभव केला. फ्रेंच ओपन पुरुष एकेरी विजेतेपदासाठीचा अंतिम सामना आज होणार आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, आपण ऐकल्या ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोतेहो, सकाळचे 10:01 आणि 51 सेकंद झाले आहेत. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन, त्यानंतर 10:05 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर, 10:10 कुमाल कामथे पाईल्स क्लिनिक, 10:20 जितेंद्र घोडके सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण बघतो की सक्सेस अबॅकस महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ती खूपच लोकप्रिय आहे, तर याची नेमकी कारण काय आहेत?
4: याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये मागं कारण असं आहे की जसं आपण काही पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की सक्सेस अबॅकस मध्ये अबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा फक्त 4 लेवलमध्ये शिकवला जातो. त्याच्यामुळे काय होतं की कमी कालावधीमध्ये आणि कमी फी मध्ये हा विद्यार्थ्यांना हा कोर्स शिकायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होते आणि पालकांच्या फीची बचत होते. म्हणजे जसं की 8-8, 10-10 लेवलचा कोर्स असेल तर लेवलनुसार फी असतात, तर त्याच्या फी जवळपास सगळा कोर्स पूर्ण व्हायला 24-25 हजाराच्या पुढे जातात. तेच आपल्याकडे निम्म्या कॉस्टमध्येच ह्या कोर्स पूर्ण होत असतो आणि 12-13 महिन्यात सरासरी 3 महिन्याची 1 लेवल असा 4 लेवलचा कोर्स आहे, तर 12-13 महिन्यात आपला कोर्स पूर्ण देखील होत असतो. त्याचबरोबर आपण अबॅकस सोबत वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो, त्यासाठी आपण एक वेगळं वर्कबुक पण डेव्हलप केलेलं आहे आणि 4 लेवल नंतर मुलांना त्या ट्रिक्स आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यामध्ये 2 डिजिट 3 डिजिट मल्टिप्लिकेशन एका स्टेप मध्ये कसे करायचे, एखादी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन राईट आहे का रॉंग आहे हे कसं ओळखायचं, ह्या ट्रिक्स आपण फ्री मध्ये शिकवतो.
3: अरे वा, म्हणजे दुहेरी फायदा होतो मुलांचा, अबॅकस पण शिकायला मिळतं आणि शिवाय वैदिक मॅथ्स पण शिकायला मिळतं. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली जर गणिताची भीती घालवायची असेल, पाढे पाठ होत नसेल, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवायची असेल, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवायची असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा उत्तम परफॉर्मन्स हवा असेल, तर सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-00-11, 88-88-56-00-11, 888-56-00-11. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की आपण शिकवतो, पण मग हे जे शिकलेले आहेत हे फक्त आपल्याला त्यांच्या परीक्षा घेऊनच कळतं का अजून काही वेगळी मेथड आहे?
4: याच्यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपात अबॅकसच्या कॉम्पिटिशन घेत असतो. ऑफलाईन स्वरूपात कॉम्पिटिशन आपल्या अगदी पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियम आहे या ठिकाणी झालेले आहेत किंवा पंडित फार्म आहे या ठिकाणी झालेले आहेत आणि ही अबॅकसची सक्सेसची कॉम्पिटिशन देखील विद्यार्थी पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अगदी भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा होत असतात. जसं की तुम्ही म्हणाला की मुलं क्लासमध्ये शिकतात, त्यांचा लेवल वाईज तिथे एक्झाम होतात, तिथं स्पर्धा ते त्यांच्या वर्गातील लिमिटेड मुलांशी त्यांची होत असते, पण ह्या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणावर त्यांना मुलं मिळतात, त्यांच्याशी त्यांना कॉम्पिट करता येतं, ते सरावाना अगदी 5 मिनिटात 100-100 गणित सोडवू लागतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्या सक्सेस अबॅकस या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये 4th लेवलला जो विद्यार्थी एक्सलंट येईल त्याला आपण 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देत असतो. आणि सलग 2 वर्ष आपण ही 1-1 लाख रुपयाची स्कॉलरशिप ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबतच सेकंड रँक आला ह्या स्पर्धेमध्ये तर त्याला आपण लॅपटॉप बक्षीस देत असतो, 3rd रँकला आपण 4th लेवलमध्ये सायकल बक्षीस देत असतो. अशा 5 सायकल वेगवेगळ्या ग्रुप्स मधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त 45 रँक्स त्याच्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेशन मिळत असतं. शिवाय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला देखील आपण गेले आता 10-11 वर्ष झाली ही स्पर्धा आपण घेतोय, तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपण पार्टिसिपेट ट्रॉफी आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेशन देखील देत असतो.
3: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला, आतापासूनच त्यांची तयारी सुरू करा. 1 लाख रुपयाची ही स्कॉलरशिप तुमचाही मुलगा किंवा मुलगी जरूर मिळवू शकते. त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच संपर्क करा किरण पाटील यांच्या सक्सेस अबॅकसला. सक्सेस अबॅकसचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. संपर्क 88

0: 88 56 56 11 88 56 56 11 88 56 00 11 पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल. त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांचे पिस असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील, असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
6: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी, जसं की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबुतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्ष्यासारखेच आपल्याशी त्यांचं वर्तन असतं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण आधी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल होता पण मधुमेह होता आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता आणि श्वसनविकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्ष्याची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा निमोनिया करू शकतो आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिली आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि निमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
5: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट बद्दल,
6: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या साधित्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच तीच अँटीबायोटिक्स चालत नाही, त्या अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारची द्यावी लागतात.
5: अच्छा.
6: आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, सीओपीडी असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एक तर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा कारण तो एक जीव आहे, सजीव आहे, त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा आणि एका पिंजऱ्यात दोन दोन तीन तीन चार चार पक्षी, जास्तीत जास्त दोन ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला आणि अर्थातच गळणारे पंख, त्याचे जी काही विष्ठा ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्स घाला हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला, म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आलाय माहिती नाही, साधारण 15 तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
5: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटल.

0: टल्ला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातले तज्ज्ञ मान्यवर या लोकांशी त्यांच्या क्षेत्राबद्दलच्या गप्पा मारत असतो, त्यांच्याकडून जाणून घेत असतो त्यांचे अनुभव. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
0: सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, बऱ्याच जणांना जी एक मोठी व्याधी असते आणि त्याच्याबद्दल कुठे जायचं, कुठे उपचार करायचे किंवा त्याच्याबद्दल फारस ओपनली बोललं जात नाही ते म्हणजे पाईल्सचा त्रास किंवा मूळव्याध ज्याला आपण म्हणतो, या मूळव्याधीबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: खूप छान प्रश्न आहे की जो आजार की ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, ज्याच्याबद्दल लपवलं जातं, असा जो आजार आपण म्हटलं तर मूळव्याध म्हणजेच पाईल्स हा आजार आहे. गुदप्रदेशी होणारा एक प्रमुख आजार म्हटलं तर काही हरकत नाहीये. मूळव्याध हा जो काही आजार आहे तो शौचाच्या ठिकाणी म्हणजे गुदप्रदेशी होणारा एक आजार आहे, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना म्हणजेच दुखणं हे खूप असतं.
0: बरोबर.
3: शौचाच्या नंतर बऱ्याच वेळा आगाग कमी जास्त प्रमाणामध्ये असते. याचबरोबर कधी मध्ये रक्तस्राव हा प्रकार देखील असतो. जर हा आजार जुना झाला तर यामध्ये त्या ठिकाणी सूज पण येत असते किंवा आलेली सूज किंवा जो कुंभ वाढलेला असतो तो ढकलावा सुद्धा लागतो.
0: ओके.
3: असा हा विचित्र प्रकारचा आजार म्हटला जातो.
0: बरोबर.
3: त्यामुळं जर आपण पाहिलं तर याला शत्रुलाई होऊ नये असा आजार म्हटलं तर मूळव्याधाचा हा प्रथम नंबर येताना आपल्याला दिसतो.
0: अच्छा. आता प्रामुख्याने याची कारणं काय असतात आणि मग लक्षणं काय जाणवतात याबद्दलही सांगा.
3: कारणं जर आपण पाहिली तर प्रामुख्यानं जे आपलं लाईफस्टाईल आहे की आपलं खाणंपिणं आणि आपल्या एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम हा प्रकार याच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. आज जर आपण पाहिलं तर आपण पाश्चात्य लाईफस्टाईल खूप फॉलो करत आहोत. सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत अनेक गोष्टींचं खाणंपिणं आपलं अशा होत असतं की ज्याच्यामध्ये रासायनिक घटक खूप आहेत. याचबरोबर चुकीचा आहार पद्धती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. चुकीच्या वेळी नाश्ता करणं किंवा दुपारी चुकीच्या पद्धतीने जेवण करणं, रात्री चुकीचं जेवणं, बऱ्याच वेळा तर रात्री लेट नाईट हा जो काही प्रकार असतो, लेट नाईट पार्टी असेल, लेट नाईट जेवण असेल, हे जास्त प्रमाणामध्ये होतं. याचबरोबर आपण जंक फूड जर पाहिलं तर जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील आता खूप वाढत आहे. मी असं म्हणेल की ज्या व्यक्तींचं हॉटलिंग जास्त होतं त्या व्यक्तींमध्ये पाईल्स फिशर सारखे प्रकार हे जास्त होताना दिसतात.
0: अच्छा.
3: याचबरोबर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की व्यायाम, व्यायामाचा अभाव असणं म्हणजे व्यायाम न करणं, सेडेंटरी लाईफस्टाईल जगणं याच्यामुळं प्रामुख्यानं चयापचयाची प्रक्रिया बिघडते. त्याचा परिणाम हा जीआय सिस्टीम वरती होतो, पचन संस्थेवरती होतो.
0: बरोबर.
3: रुग्णाची शरीरामध्ये उष्णता वाढते, बद्धकोष्ठता होते आणि मूळव्याध ही आजार होताना आपल्याला दिसून येतो.
0: अच्छा. श्रोते हो, मूळव्याध भगंदर आणि फिशर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 685 88 886 685 88 888 6185. डॉक्टर कामठे सर मूळव्याधीबद्दल तुम्ही सांगताय, तसंच फिशर बद्दल सुद्धा सांगा आणि मग याच्यासाठी काय उपचार केले जातात त्याविषयीची माहिती हवी आहे.
3: फिशर म्हणजेच ज्याला आपण मराठीतनं किंवा संस्कृतमधनं परिकर्तिका असंही म्हणतो.
0: ओके.
3: फिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारी एक जखम आहे, ज्याला आपण बोली भाषेमध्ये गुदप्रदेशी कट जाणे चिरा पडणे किंवा एखादी जखम तयार होणे याला फिशर असं म्हटलं जातं. ज्यावेळेस व्यक्तीला की त्याच्या आहार आणि विहाराच्या चुकीच्या

0: मुळे बद्धकोष्ठता होते. इवन बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये जर त्याला जुलाब लागलेले असतील काही पोटाच्या इन्फेक्शनमुळे किंवा काही आजारांमुळे, तर तिथं एक प्रकाराने मोशन फ्रिक्वेंटली होऊन किंवा मोशन हार्ड होऊन एक जखम तयार होते. एक प्रकाराने मोशन असते त्या मोशनचा तिथे एक मारा होतो, एक ट्रॉमा होतो, एक आघात होतो गुदप्रदेशी. आपल्याला माहिती आहे की गुदप्रदेश हा अतिशय म्हणजे गुदप्रदेश ही नाजूक जागा आहे. या आघातामुळे तिथं एक प्रकारे छोटीशी जखम तयार होते.
1: अच्छा.
0: आणि ही जर जखम खूप दिवस दीर्घकाळ राहिली आणि वारंवार त्रास देत असेल तर मग तो फिशर मध्ये कन्वर्ट होताना दिसून येतो.
1: बर.
0: यामध्ये फिशरचे दोन प्रामुख्याने प्रकार पकडले जातात, एक तर अक्यूट फिशर आणि दुसरा म्हणजे क्रॉनिक फिशर.
1: बर.
0: अक्यूट म्हणजे तात्पुरता झालेला, नुकताच झालेला, आणि क्रॉनिक म्हणजे जीर्ण, जो साधारणतः 4 ते 6 आठवड्यानंतर आपल्याला जास्त त्रास देतो किंवा 4 ते 6 आठवडे टिकून राहतो तरी पण तो जात नाही, त्याला क्रॉनिक फिशर असं म्हटलं जातं. फिशरमध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर 4 लक्षणं आपल्याला दिसून येतात.
1: बरं.
0: पहिलं म्हणजे की शौचाच्या नंतर किंवा शौच करताना प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होणं.
1: बरं.
0: दुसरं प्रमुख लक्षण म्हणजे शौचाच्या वेळी व शौचानंतर आग होणं, म्हणजे बर्निंग सेन्सेशन आपण ज्याला म्हणतो ते. तिसरं की मोशनला लागून किंवा त्यानंतर रक्तस्राव होणं.
1: अच्छा.
0: आणि चौथं म्हणजे प्रमुख लक्षण तिथं गुदप्रदेशी टोचल्यासारखी वेदना होणं.
1: ओके.
0: ही 4 लक्षणं प्रमुख आपल्याला फिशरमध्ये दिसून येतात.
1: अच्छा. आता ह्या दोन्ही आजारांवरती उपचार अव्हेलेबल आहेत का आणि ते कसे असतात?
0: मूळव्याद आणि फिशर यांचं जर आपण कारणं पाहिली तर साधारणतः एकसारखी कारणं याची असतात की हा सगळ्या चुकीच्या आहार विहारांमुळे किंवा चुकीच्या पथ्यांमुळे, अपथ्य जास्त केल्यामुळे की बद्धकोष्ठता होते, उष्णता वाढते, शौचाच्या ठिकाणी ट्रॉमा होतो किंवा तिथे जोर दिल्यामुळे पाईल्स किंवा मूळव्याध हा तयार होताना दिसत असतो. यासाठी आपल्याला जर प्रायमरी स्टेजला असेल तर निश्चितपणे औषधाने तो बरा होतो. परंतु जर तो जीर्ण असेल आणि वेदना, रक्तस्राव ह्या जास्त प्रमाणामध्ये, लक्षणं मोठ्या प्रमाणामध्ये असतील किंवा तो ग्रेड 2, 3, 4 जर असेल तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट ही गरजेची असते, ज्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट, क्षारसूत्र, हेमरेक्टॉमी, फिशरेक्टॉमी, लेझर स्फिंक्टरेक्टॉमी अशा अनेक प्रकारचे उपचार हे करू शकतो.
1: अच्छा. या सगळ्याबद्दल ही माहिती दिली त्यासाठी धन्यवाद सर. आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिशर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185. 88 888 66 185. 888 666 185. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होते डॉक्टर कुणाल कामठे सर. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन. आई, तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगो, बरेच दिवस बघत होते तुला. तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं. पण तू काही बोलायला तयार नाहीस.
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं.
2: अगं, मूळव्याधीबद्दल बोलायला कसला ग संकोच. वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता.
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं. मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला. बर का?
2: चला, आता बरं वाटतंय ना?
3: हो आई, तुमच्यामुळे. हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही. आणि माझी आई तर
2: ए, मग मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही, ए आई म्हणायचं. हा अगं, कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
3: आई.
2: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना. अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेवून त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा.
3: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी.

0: डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 185 888-666-185. शाखा कोंढवा पुणे स्टेशन हिंजवडी उरळी कांचन आणि सायन मुंबई.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90

0: 212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-02-244-78-286 किंवा 0-02-244-80-135.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 10:27 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सहकारांच्या स्वरात नादो मानोर यांची रचना.

0: श्रुतीहो जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नादो मानूर यांची ही रचना होती. श्रुतीहो आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
3: हॅलो रवी, काय करतोयस?
4: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
3: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
4: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
3: युटिलिटी विंडोज हे काय आता नवीनच?
4: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
5: साऊंड, हीट आणि वॉटरप्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोज चं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटर ला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
4: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
2: श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोज तर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युटिलिटी विंडोजचे संस्थापक हेमंत बिबेकर हे आज आपल्या बरोबर आहेत. बिबेकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसेच ते टेक्नोक्रॅट आहेत. खिडक्यांच्या निर्मितीचा 25 वर्षांहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. जगभरात

0: भागातल्या खिडक्यांच्या टेक्निकल ड्रॉइंगचा अभ्यास आणि संशोधन करून भारतीय घरांसाठीच्या खिडक्यांच्या डिझाईन त्यांनी तयार केलेल्या आहेत. तसंच खिडक्यांच्या निर्मितीमध्येही ते काम करतात. आपल्याशी संवाद साधतायत हेमंत बिबेकर. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: सर. साऊंड आणि वॉटर प्रूफ खिडक्यांची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील?
1: कुठलीही विंडो हे 100% साऊंड प्रूफ होऊ शकत नाही, कारण ती ओपनेबल असते. कुठलीही विंडो हे 85% म्हणजे 85% पर्यंत आवाज कमी करू शकतो. आवाज ट्रॅफिकचा असू देत, ढोल ताशांचा असू देत, फटाक्यांचा असू देत, कुठल्याही प्रकारचा आवाज असू देत, हा 85% पर्यंत ब्लॉक होऊ शकतो आणि घरामध्ये पूर्णतः शांतता तुम्हाला दिसेल. इतके हे रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट आहे. वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफ म्हणायचं की विंडो जर बंद केली तर हल्ली कसं आहे की धूळ नंतर पाणी हे आतमध्ये शिरतं, तर विंडो सुद्धा हल्ली डस्ट प्रूफ वॉटरप्रूफ व्हायला लागले आहेत की विंडो बंद केल्यावरती तुम्हाला महिनोगिनती आतमध्ये धूळ सापडणार नाही, इवन पाण्याचा थेंब सुद्धा आतमध्ये येणार नाही. अशा प्रकारच्या विंडोज आमच्याकडे उपलब्ध आहेत.
0: नक्कीच, बऱ्याच वेळेला आपण बघतो की घराच्या खिडक्या जरी बंद असल्या तरी घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ येते, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खिडक्या बंद केल्या तरी घरामध्ये पाणी येतं. पण युटिलिटी विंडोज ह्या अशा पद्धतीच्या विंडो आहेत की यामुळे धूळ आणि पाणी हे घरामध्ये येत नाही. सर, जनरली आता आपण चर्चा केली की धूळ आणि पाणी साध्या खिडक्यांमधून आत येत असतं, तर ते आत येण्याची काय कारणं सांगता येतील आपल्याला?
1: याला मुख्यत्वे विंडोंचं डिझाईन, त्यात कुठली टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे त्याचा हा मुख्य कारण ती आहे. मी अभिमानानं सांगतो की युटिलिटी विंडोज भारतामधली प्रथम अशी कंपनी आहे की जी स्वतः विंडोज मॅन्युफॅक्चरिंग करते. उर्वरित लोक एक तर फॅब्रिकेटर्स आहेत किंवा फ्रँचायझी होल्डर्स आहेत, पण युटिलिटी विंडोज हे स्वतः उत्पादन करते. यांचे रोलर्स, बेरिंग्स, लॉक्स, उलपाईल सगळं आमच्या स्वतःच्या डिझाईननुसार तयार होतं आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे आमच्या विंडो ह्या साऊंड रेजिस्टंट, हीट रेजिस्टंट, डस्ट प्रूफ आणि वॉटर ड्रेनेज अरेंजमेंट्स त्याच्यामध्ये घेतो. कारण आम्ही हे विंडोज तयार करताना टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला गेलेला आहे.
0: युटिलिटी विंडोजमध्ये हव्या त्या आकारात आणि हव्या त्या रंगामध्ये खिडक्या तयार करून मिळतात. 250 जास्त कलर शेड इथं उपलब्ध आहेत. अनेकदा विविध ठिकाणी खिडक्या बसवताना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो. युटिलिटी विंडोज हे स्वतः खिडक्यांच्या निर्मितीमध्ये काम करत असल्यानं अशा सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्याची अनेक सोल्युशन्स ही युटिलिटी विंडोजकडे उपलब्ध आहेत. श्रोते हो, आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या भांडारकर रस्त्यावरील एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. त्यासाठी आम्हाला संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 77450 77 177 77 450 77 177. श्रोते हो, आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या. श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20।
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन।
2: श्रोते हो नमस्कार। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। वेगवेगळ्या विषयांवरती आपण या मनमोकळ्या गप्पा मारत असतो। आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम। स्मृती मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: पाणी हा महत्वाचा विषय आणि पाणी साठवण्याची जागा ती त्याची स्वच्छता किंवा पाण्याच्या टाकीची स्वच्छता याबद्दल तुम्ही आमच्याशी गप्पा मारत असता। आजही तोच विषय आपण घेणार आहोत गप्पांमध्ये। आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की आता पावसाळ्याच्या तोंडावर आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी जिथं साठ

0: जातं त्या टाकीची स्वच्छता नेमकी कशी ठेवायची किंवा त्याची काळजी का घ्यायची आहे, त्याला काय काय होऊ शकतात अपाय, या सगळ्याबद्दल सांगा ना.
1: काय होऊ शकतं आता जर तुम्ही म्हणालात पावसाळा आता आपल्या तोंडावर आहे आणि आपल्याला स्वच्छता जर करायची असेल तर ज्या वेगवेगळ्या टँक्स ज्या बांधवलेल्या असतात तुम्ही बघाल तर काही सेंटेक्सच्या टँक्स असतात, काही सिमेंटच्या असतात. नॉर्मली अंडरग्राऊंड टाक्या या सिमेंटच्या बांधवलेल्या असतात आणि बऱ्याच सोसायट्या जुन्या असतात किंवा नवीनही म्हणा तुम्ही, आजूबाजूला झाडं असतात, मोठमोठेले वृक्ष असतात. तर काय होतं, हे जे वृक्ष असतात त्याची मुळं जी असतात काही काही टाक्यांकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर ते मुळं तुम्ही पाहिले तर ती त्या टाकीच्या आतमध्ये उतरलेली असतात,
0: ती पाण्याच्या दिशेने वाढून
1: ते आत गेलेली असतात. आणि काय होतं, बऱ्याच ठिकाणी सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात त्यामुळे खालची टाकी आपण नुसती असं झाकण उघडून बघतो आणि आपल्याला या गोष्टी दिसत नाहीत आणि वरच्या टाकीचं तर म्हणजे काही प्रश्नच येत नाही कारण वर एवढा चढून असं कोणी जाऊन आपली टाकी बघत नसतो. तर काही या ज्या स्पेशलाइज्ड एजन्सीजना जर तुम्ही इन्स्पेक्शनसाठी किंवा स्वच्छ करायला बोलवलं तर ते जेव्हा रिकामे करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही जी मुळं आहेत पिंपळाच्या झाडाची म्हणा, वडाच्या झाडाची किंवा कुठल्याही झाडाची मुळं ही आत शिरलेली असतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्या टाकीमध्ये क्रॅक्स निर्माण झालेले असतात आणि त्या क्रॅक्स मधून ते पाणी लिकेज व्हायला लागतं, सुरुवात होते. आणि मग आपल्या नॉर्मल माणसाला हे लक्षात येत नाही की अरे पाणी तर आपण चढवतोय, आपली टाकी पण मोठी आहे, मग आपल्याला पाणी का पुरत नाही, मग कोणी जास्त वापरतंय का, अशी चर्चा सुरू होते. पण तसं नसून ते जर तुम्ही नीट त्या संस्थेकडनं स्वच्छता करून घेतली तर ती माणसं तुम्हाला सांगू शकतात ना की अरे तुमच्या टाकीमध्ये लिकेज आहे किंवा ती वॉटर प्रुफिंगला आली आहे किंवा सिमेंटची टाकी असेल तर त्याचे पापुद्रे निघत आहे, सिंटेक्सचे टँक असेल तर कधी कधी त्याला क्रॅक्स येतात, जुनी असेल तर ती रिप्लेस करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी ते पाहतात ना जेव्हा येतात तेव्हा. आता काही काही वरच्या टाक्या असतात त्याची झाकणं उडून जातात कारण वादळी पाऊस होतो आणि वारा खूप सुटतो तेव्हा ती झाकणं तुटतात, फुटतात आणि मग माहीत नसतं आपल्याला की अरे वरती टाकीचं काय झालंय, मग त्याच्यात एखादं खार पडू शकते, एखादा पक्षी पडू शकतो आणि मग बऱ्याच दिवसांनी ते कुजल्यानंतर त्याच्यात आळ्या झाल्यानंतर आपल्याला पाण्याला जेव्हा वास यायला लागतो किंवा नळातनं अशा आळ्या यायला लागतात तेव्हा लक्षात येतं की अरे हे असं काय व्हायला लागलंय आणि आपल्याकडे तर सगळं आपण व्यवस्थित केलंय. पण तसं नाहीये, तिथे माणसं जर आली व्यवस्थित वेळेवर तर ते सांगू शकतात की अरे त्या टाकीला झाकणच नाहीये, त्याच्यात कबूतर पडलंय किंवा त्याच्यात उंदीर पडलाय, घूस पडले काय असेल ते सांगतात, ते पाहतात आणि मग ते स्वच्छ करून देतात. तर ही वेळ येऊ नये याच्यासाठी तुम्ही सतत ती टाकी 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी स्वच्छ करून घेत चला,
0: ते महत्वाचं
1: आहे.
0: अच्छा, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय, याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर, 98221 91320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. तुम्ही आता म्हणालात तसं की पाण्याच्या टाक्या ह्या कॉमन टाक्या ज्या असतात त्या बऱ्याचदा सिमेंटच्या असतात,
1: बरोबर,
0: त्या जमिनी खाली असतात, तर तिथे काय काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं ते पाणी अशुद्ध होतं.
1: बरोबर. आता काय होतं, आपल्याला हळूहळू सगळीकडेच पुणे शहरामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी येतच असं नाही, काही ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी जरी आलं तर ते कमी दाबाने येतं आणि ते पुरेसं होत नाही, म्हणून आपण काय करतो, बोर असतो आपल्याकडे, आपण बोरचं पाणी वापरायला लागतो. तर बोरचं पाणी जेव्हा आपण वापरतो आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, हार्ड वॉटर म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामुळे काय होतं की पाईप ज्या असतात, पाईपलाईन्स असतात, त्या बरेच जुन्या सोसायट्या म्हणा किंवा नवीन सोसायट्या, त्याच्यामुळे ना ते सेडिमेंट्स असे साठायला लागतात किंवा त्या गंजायला लागतात, गंज चढायला लागतो आणि ते पाण्याच्या आतलं गंज पाण्यामध्ये सुद्धा उतरतं आणि आपण तेच पाणी जेव्हा पितो तर त्याचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते.
0: बरोबर, म्हणजे पोटाच्या तक्रारी किंवा किडनी रिलेटेड तक्रारी ज्या वाढतात त्याच्या मागे हे कारण
1: असू शकतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला असं म्हणायचंय की हे जे टाकी स्वच्छ करणाऱ्या या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांचे लोक जेव्हा येतात तेव्हा ते एक प्रकारचं इन्स्पेक्शन पण करतात आणि सांगतात की साहेब तुमच्याकडच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या गंजलेत, त्या ताबडतोब तुम्ही रिप्लेस करा.

0: मग काय होतं, मग आपल्या लक्षात येतं की अरे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, आणि हे सगळं आतमध्ये असतं. टाकी किती मोठी असू शकते, 10,000 लिटर पासून 4 लाखाची 5 लाखाची, टाकीच्या आतमध्ये काय झालंय हे वरून आपण कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा तीच लोक येतात आणि त्यांनी यावं आणि ती गोष्ट आपल्याला सांगावी.
1: बरोबर. आपल्याला वरून टाकीत आत काय आहे हे सगळं नाही दिसू शकत. आणि टाकीची कॅपॅसिटी तुम्ही म्हणाला तसं कितीही, म्हणजे काही हजारापासून ते लाखापर्यंत एवढी
0: असते.
1: सो ते अशक्य आहे प्रत्येक वेळेला सगळ्यांना ते कळणं की आत काही आहे काय. यासाठी रेग्युलर इन्स्पेक्शन महत्वाचं
0: आहे, गरजेचं आहे. आणि असं नाही की लोक येतात आणि टाक्या रिकाम्या करून जातात. तुम्हाला त्याचं नियोजन कसं करायचं ते देखील सांगतात आणि तुम्ही ते फॉलो करावं. तुम्ही समजा एखाद्या संस्थेला बोलवलं असेल टाकी स्वच्छ करायला, तर मिनिमम काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, सगळं सामान ते घेऊन येणारे लोक असतात. तुम्हाला त्यांना काहीच कुठल्याही प्रकारचं काही साहित्य द्यायची गरज नसते, सगळं ते घेऊन येतात. तुम्हाला काय सांगितलं जातंय, फक्त पाण्याची लेवल तुम्ही कमी ठेवा. मग लेवल तुम्ही कशी कमी ठेवणार, तर वरच्या टाकीतलं जे पाणी आपण चढवतो ऑटोमॅटिक असतं, काही ठिकाणी मॅन्युअल असतं, ते बंद करून ठेवा असं ते सांगतात. तेव्हा या सूचना आपण फॉलो कराव्यात. ते बंद करून ठेवल्यामुळे काय होतं, त्याचा वापर अधिक अधिक होतो वरच्या टाकीतल्या पाण्याचा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ही माणसं येतात तेव्हा ते ती लेवल आपोआप कमी झालेली असते. सो ते पाणी कसं कमी वाया जातं. पण जर तुम्ही दोन्ही टाक्या भरून ठेवल्या तर एवढं सगळं पाणी असं सोडून देणं शक्य नाही ना, आणि ते चांगलंही नाही. त्यामुळे ते टाक्यांना हात लावत नाही. तर ह्या ज्या एक 2-3 गोष्टी आहेत ज्या ग्राहकांनी त्या पाळाव्यात, त्या त्यांनी फॉलो कराव्यात, तर हे थोडस समजून उमजून त्यांनी केलं तर मग जास्त छान पद्धतीत आपण हे कार्य पूर्ण करू शकतो.
1: नक्कीच. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लय खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221-13-20. 98221-13-20.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत. कुणाल गांजावाला यांच्या स्वरात, दासू यांची रचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ओफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
3: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रोते हो, 10:58 झाले आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सध्याच्या नकारात्मकतेने ग्रासून टाकणाऱ्या जगातही सकारात्मक राहता येतं हे शिकवणारं टाईम लाईन हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समाज माध्यमावर व्यक्त होताना स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये, यासाठी आचारसंहिता सर्वांनीच पाळणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या टाईमलाईन या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, गायिका पद्मजा फेणाणे जोगळेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक पेड मा के नाम या देशव्यापी अभियानांतर्गत आपल्या आईच्या नावानं वृक्षारोपण केलं. यावेळी त्यांनी उत्तर मुंबईतील नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध विकास, पर्यावरण आणि नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. वाशिम जिल्ह्यात बनावट नोटांचं रॅकेट पुन्हा सक्रिय झालं असून तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे 2 साथीदार फरार झाले आहेत. गेल्या 8 दिवसातील नकली नोटांबाबतची ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वीही 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. उन्हाळ्याचा कडाका आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार काटेपूर्ण धरणात सध्या केवळ 26% तर वान धरणामध्ये सुमारे 45% पाणीसाठा उपलब्ध आहे. काटेपूर्ण हे अकोला जिल्ह्यातील सर्वात महत्वाचं धरण आहे. याच धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या 2 मोठ्या शहरांना तसंच परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या होत्या 57 ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
4: श्रोते हो, आताच आपण ठळक बातम्या ऐकल्यात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
3: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट

0: श्रोते हो, आज 7 जून दिनविशेषात आणखी एक मोठं नाव जोडलेलं आहे. आज भारतीय चित्रपटसृष्टीचे एक महान लेखक, दिग्दर्शक आणि विचारवंत के ए अब्बास अर्थात ख्वाजा अहमद अब्बास यांचा जन्मदिन. शोमन राज कपूर यांच्या ज्या चित्रपटांनी रशियापासून जगभरात धुमाकूळ घातला त्या चित्रपटाचे लेखक के ए अब्बास होते. आत्ताच आपण आवारा या चित्रपटातलं गीत ऐकलं, हे देखील त्यांच्याच लेखणीतून अवतरलेलं होतं. श्री 420, मेरा नाम जोकर आणि बॉबी यासारख्या सदाबहार सिनेमांची कथा, पटकथा त्यांच्याच लेखणीतून अवतरली होती. श्रोते हो, कार्यक्रमात अशाच काही गीतांचा आस्वाद आज आपण घेऊयात. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: श्रोतेहो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या नव्या भारताची ओळख अब्बास यांनी या गाण्याच्या पटकथेतून मांडली आहे. हृदय मात्र हिंदुस्थानी आहे हा संदेश देणारं गाणं आजही

परदेशात भारताची ओळख मानलं जातं. ऐकूया श्री 420 या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात, शैलेंद्र यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
11: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
12: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी.

0: मुलांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज।
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास।
0: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
2: श्रोतेहो, हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात रोमॅन्टिक पावसाचं गाणं हे श्री 420 या अब्बास यांच्या चित्रपटातलं आहे। ऐकूया हेच गीत लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरात, शैलेंद्र यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधर एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आणी बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आणी बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इराणी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी अब्बास यांना जवळजवळ 6 वर्ष लागली होती. आयुष्याचं अंतिम तत्वज्ञान सांगणारं हे गाणं आहे. परिस्थिती कशी असो, कलाकाराचा खेळ सुरूच राहिला पाहिजे. ऐकूया मुकेश यांच्या स्वरातलं गीतकार शैलेंद्र यांचं गीत, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999127।
5: अहो रिझल्ट लागले, आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
6: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय भिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
5: संपर्क 9404598-9975।
6: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: श्रोते हो, अब्बास यांनी वयाच्या उत्तरार्धात तरुणपणीची नस ओळखून बॉबीची कथा लिहिली होती. आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते बॉबी या चित्रपटातलं होतं. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांची रचना होती, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: मैत्रिणींनो, गंध

हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
4: रमेश डाईन.
5: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत

0: जितेंद्र घोडके सराफ श्रोते हो, आज इंटरनॅशनल केअरिंग डे देखील आहे, अर्थात जागतिक काळजी दिन. आणि आजच्या धावपळीच्या युगात डोक्याला सतत ताण असतो, कधी ऑफिसचं टेन्शन, कधी ट्रॅफिकचं टेन्शन. अशा वेळी कुणीतरी जवळ येऊन प्रेमानं म्हणावं, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. हो, मी बोलती आहे जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित झालेल्या प्यासा या चित्रपटातलं गीत. आता आपण ऐकूयात, अंदाज घेऊया जॉनी वॉकर यांच्या वैविध्यपणाचा. हे एव्हरग्रीन ग्रीन गाणं ऐकूया, प्यासा या चित्रपटातलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरात, साहिल लुधियानवी यांची रचना आणि एस डी बर्मन यांचं संगीत.
1: Malay, Jampeya.

0: आणि एस डी बर्मन यांचं संगीत.
1: Yeah.

0: आहेत, जाणून घेऊयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आज जागतिक खाद्य सुरक्षा दिवस आहे. समस्यांच्या समाधानासाठी सुरक्षित भोजन ही यावर्षीच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी यानिमित्तानं समाज माध्यमावर संदेश प्रसिद्ध करून आरोग्यपूर्ण भारतीय समाजाच्या भविष्यासाठी सर्वांना सुरक्षित आणि स्वच्छ भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. नागरिकांनी स्वस्थ आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपल्या उत्तम आरोग्यासाठी काळजी घ्यावी. संतुलित आहार, खाण्याच्या योग्य सवयी आणि जेवणामध्ये खाद्यतेलाचा 10% वापर कमी करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या संदेशात दिला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न देशातील युवकांच्या आकांक्षा, सकारात्मकता, कौशल्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर पूर्ण होणार आहे. भारताचे युवक हे सकारात्मक विचारसरणी आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत. हीच आशावादी वृत्ती आणि आत्मविश्वास आपल्या देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. उत्तर मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात काल गोयल यांच्या हस्ते विविध कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रोजगार आणि उद्योग प्रेरित प्रशिक्षण उपक्रमांचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. बारामती शहर आणि परिसरात परवा झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील उन्मळून पडलेल्या झाडांचं मुळासकट पुनर्रोपण करावं, पावसाळ्यापूर्वी नव्यानं अधिकाधिक वृक्षारोपण करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सायकल रॅलीला आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. नवी मुंबईतल्या घणसोली सेक्टर 12 इथल्या एका इमारतीत एका घरात काल रात्री 9 सुमाराला आग लागली. यामध्ये 4 जखमी झाले तर 10 सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या सहाय्याने सुमारे 3 या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून रजा घेताना आपल्या दिनविशेषांना अर्ण सुरून असंच म्हणेन की आपल्या माणसांना हक्काने जवळ करा, प्रेम दया आणि काळजी घ्या, आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःची देखील काळजी घ्या. याबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम इथेच समाप्त होतो आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, 11:58 होत आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन लो बसावा. सादर करते आहेत संजय भुजबळ.
5: फोन इन लो बसावा.
6: हॅलो.
7: हॅलो.
6: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
7: नमस्कार.
6: नमस्कार.
7: मी बाळ बोलते, कर्जत आहिल्यानगर.
6: बोला, स्वागत.
7: नुकतंच सुप्रसिद्ध पार्श्वगायिका समोर कल्याणपूर यांचं निधन झालं.
6: हो.
7: आणि त्यांच्याविषयी आपण आपल्या केंद्रावरून खूप गाणे प्रसारित केले.
6: नक्कीच नक्कीच नक्कीच.
7: आणि त्यांना ती खरी भावपूर्ण आदरांजली असेल असं मला वाटतं.
6: प्रश्नच नाही. आपण त्या दिवशी त्यांच्या आठवणीत त्यांची गाणी असतील, त्यांच्याविषयी काही बोलणं झालं असेल, त्यांच्या

0: मुलाखती असतील, आणखी काही साहित्य त्यांच्याविषयीच असेल, यावर आपण नक्की त्या दिवसभरात प्रसारणात भर देतो आणि त्यांची आठवण काढतो. खरं तर
1: दिवसभर त्यांनी आकाशवाणीवर कार्यक्रम सादर केले, मला खूप आवडले ते.
0: खूप खूप आभार.
1: त्यांना मोठा पुरस्कार समजायचं.
0: नक्की नक्कीच. पण खूप चांगल्या त्यांच्या आठवणी ताज्या करणं, त्यांच्याविषयी बोलणं, आणि त्या दिवशीच काय सातत्यानं आपण पुढेही त्या गोष्टी करत असतो, पुन्हा पुन्हा संदर्भानं त्या आठवणी येत राहतात. खूप खूप आभार. आणि त्या त्या दिवशीच्या दिनविशेषानुसार झालेल्या कार्यक्रमावर तुमचं लक्ष असतं हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते आणि आणखी हुरूप येतो काम करायचा. आभार आभार आभार. हॅलो
2: हॅलो.
0: पोनीन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार.
2: प्रमुख कुत्राणी सारगोन. कार्यक्रम छान आवडतात सगळे.
0: कुठले कुठले? त्यातूनही
2: भक्तिगीत, बातम्या,
0: बर,
2: शेतकऱ्यांसाठी आरोग्य जनसंपदन,
0: ओके,
2: सर्व तो आम्हाला खूप आवडतात. रेडिओ त्यांचा आहे. आपण कोण बोलता सर?
0: संजय भुजबळ.
2: धन्यवाद धन्यवाद सर.
0: धन्यवाद. बस एवढाच अभिप्राय तुमचा?
2: हा बस.
0: धन्यवाद कॉलसाठी. हॅलो
3: हॅलो.
0: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आकाशवाणी पुणे, बोला.
3: नमस्कार. मी जयश्री उगार बोलते पुण्याहून.
0: स्वागत.
3: मला फोन ना पहिल्यांदा लागले त्याच्यामुळे मला सुचत
0: नाही. सावकाश बोला, अगदी काय आपला कार्यक्रम आहे.
3: बरोबर आहे. मला तुमचा आवाज आणि प्रसाद सरांचा आवाज दोघांचाही फार आवडतो. ते माझा रेडिओ सारखा चालू असतो सकाळी 6 वाजल्यापासून. ते मला वनिता मंडळ पण आवडतं. मला तुमचे ते फोन इन आपली आवड असते ती पण आवडते. परत वनिता मंडळ मध्ये ते आवली आवली आकाशाची सावली आहे ना, ते पण आवडतं मला फार. आणि तुमचे दोन्ही असतात ना ते गीत गंगा आणि आम्ही
0: विशेष गीत गंगा. बरोबर.
3: आणि आम्ही हे पण दोन मला फार आवडतात. पण मला हे सकाळी गीता गीतेच लागतं ना, अमृत सरिता गीता.
0: अमृत सरिता गीता
3: हा ते मला फार आवडतं. तर म्हणजे हे सगळे कार्यक्रम आवडीचेच आहेत. आता कुठला सांगून कुठला नको असं झालंय मला खरं. म्हणजे
0: प्रश्नच नाही, असं होणारच. करणं आपली जर आवड चौफेर असेल. आणि
3: फार लहानपणापासून रेडिओ ऐकते त्याच्यामुळे मला रेडिओ शिवाय सुचत नाही.
0: म्हणून तर म्हणला आपण नेहमी म्हणतोच ना, हा एक संस्कार आहे. आणि लहानपणापासून जर तुम्ही रेडिओ ऐकत असाल तर तुम्ही काळाची स्थित्यंतरही बघितलेली आहेत. मग त्यातून आपण निवडत राहतो की आजच्या काळात मला आणखी काय ऐकलं पाहिजे रेडिओवर. मग रेडिओ तो ते देतो की नाही?
3: सध्या तो माझा फार सोपती झालेला आहे मला. मी एकटी असल्यामुळे मी मध्ये आपल्याकडे आले होते तेव्हा मी थोडासा एक बाईक दिला होता 90 म्हणून. तर काय
0: होय होय होय, 90 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला.
3: आपल्याशीच बोलले होते.
0: होय आठवत आहे मला, आठवत आहे.
3: पण मला हे प्रसाद सरांना एक निरोप द्याल का तुम्ही? त्यांचा आवाज एकदम परफेक्ट आहे त्या गीताचा कार्यक्रम.
0: प्रश्नच नाही प्रश्नच नाही. एकूण सादरीकरण
3: त्यांच्यासाठीच त्यांनी बोलल्यासारखं मला फार आवडत होते. त्यांना फक्त तो निरोप द्यायचा की तुमचा आवाज चक्कल बसलाय तिथे.
0: नक्की देणार नक्की देणार. चला खूप खूप आभार कॉलसाठी.
3: धन्यवाद
0: धन्यवाद.
3: थँक्यू सर.
0: धन्यवाद
3: धन्यवाद.
0: हॅलो
4: हॅलो.
0: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: ज्ञानेश्वर पापर बोलतोय राजभर नगर.
0: बोला ज्ञानेश्वरजी.
4: सर लोभासभा कार्यक्रमामध्ये मला तुम्ही जर विचारलं सर्वात आवडता कार्यक्रम कोणता, तर मला सती संदेश हा कार्यक्रम खूप आवडतो.
0: वा का म्हणे? विषयांमुळे?
4: हो विषयांमुळे. आणि आपल्या महिला माता भगिनी पण चांगले विषय असल्यावर चांगले विचार मांडतात.
0: खरंच वेगवेगळे फोन इन आहेत, त्यातून एका विषयावरचे विविध श्रोत्यांचे अँगल्स विचारधारा म्हणूयात अशा एकत्र करणारा हा कार्यक्रम आहे.
4: हो
0: की एक धारा मिळून हा एक धबधबा होऊन जातो.
4: हो बरोबर आहे सर. आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळतं. आणि दुसरा कार्यक्रम जो आता चालू झाला अमृत गीता,
0: अमृत सरिता गीता,
4: हा तो एक आवडतो. असं वाटतं की कार्यक्रम प्रत्यक्ष भगवान परमात्मा आपल्या समोर उभे राहून असं मनात वाटतं. फक्त ते शांत जागी बसून जर ऐकलं ना तर अगदी त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं मत.
0: नक्की नक्कीच तोच उद्देश आहे आपल्या एकूण प्रसारणाचा.
4: हो
0: प्रसाद कुलकर्णी हा कार्यक्रम सादर करतात. आणि मला

0: तुमची पावती आहे, अभिप्राय आहे की प्रत्यक्ष भगवान आपल्या समोर बसून बोलत आहेत. एका कलाकाराला याशिवाय आणखी काय हवंय? आणि आणखी एका अर्थानं याच्याकडे बघता येईल तुमच्या या अभिप्रायाकडे की गीता हाच एक धर्मग्रंथ असा आहे की त्यात मी स्वतः बोलतोय असा भाव भगवान श्रीकृष्णांचा आहे. नाहीतर बाकी कुठल्याही तुम्ही धर्मग्रंथामध्ये कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथामध्ये जर बघाल तर काहीतरी संदर्भ दिलेला आहे की परमात्मा असं म्हणतोय, अल्ला ताला असं म्हणतायत, त्यांचा विचार कुणीतरी पुढे घेऊन जात आहे, प्रेषित आहेत वगैरे वगैरे. पण इथे गीतेमध्येच हा फरक आपल्याला दिसतो की स्वतः भगवान, मीच भगवान आहे, मीच देव आहे आणि मीच बोलतो आहे, याच अर्थानं गीता लिहिली गेली आहे आणि बोलली गेली
1: आहे. फक्त श्रोत्यांनी तो कार्यक्रम गडबड गोंधळात ऐकावा नाही असं माझं, कारण शांत चित्तीने ऐकलं ना तर तो आपल्या आचरणात भरपूर येऊ
0: शकतो. खूप खूप आभार एका वेगळ्या अभिप्रायासाठी आणि आकाशवाणीवरच्या स्नेहासाठी, प्रेमासाठी. हॅलो
2: हॅलो,
0: फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: सर नमस्कार.
0: नमस्कार,
2: बोलतोय कोंदवडीहून.
0: दुकानदारजी पुन्हा एकदा स्वागत.
2: आता थोड्याच दिवसामध्ये शाळा सुरू होते ना.
0: हो,
2: विद्यार्थ्याशिवाय शाळा नाही, प्रवाशांशिवाय एसटी नाही,
0: हा,
2: आणि श्रोत्यांशिवाय आकाशवाणी नाही.
0: नक्कीच नाही.
2: आणि आपण जो ठेवा म्हणतो का नाही, जे काही गोष्टी जतन करून आपण ठेवतो ते फक्त आकाशवाणीच करू शकते ना.
0: नक्कीच नक्कीच. आणि हा सगळा ठेवा साठा मागच्या पिढीचा, मागच्या श्रोत्यांच्या पिढींचा, कलाकारांच्या पिढीचा, साहित्यिकांच्या पिढीचा, हा सगळा साठला जातो म्हणून तो इतका मोठा होतो आणि एक मेळा होऊन जातो मोठा.
2: आणि आकाशवाणी हे जे माध्यम आहे ना सर, आम्हा श्रोत्यांसाठी म्हणजे सर्वसामान्य जे श्रोते त्यांच्यासाठी एक व्यासपीठ आहे ना.
0: खूप मोठं असं व्यासपीठ आहे,
2: कारण आम्हाला मन मोकळेपणे बोलायला जागाच आहे ना.
0: खरंच आहे. आणि त्यासाठी फोन इन तर हे खूप मोठं व्यासपीठ आहे. खरं तर प्रत्येक कार्यक्रमात आपण जरी आम्ही एकटे बोलत असू तरी आवाज तुमचा असतो, विचार तुमचे असतात, मन तुमचं असतं आमच्या बोलण्यामध्ये, कारण तुमचा विचार करून तो कार्यक्रम तयार केलेला असतो. आणि फोन इन कार्यक्रमात तर दोन्हीकडनं संवाद साधला जातोच जातो.
2: नाही मग तेच तुम्हाला म्हटलंय की श्रोते आणि आकाशवाणी
0: खरंच
2: आपलं एक नातं आहे बरं का,
0: अद्वैत आहे,
2: कौटुंबिक नातं आहे. आणि तुम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला नेहमी देता का नाही, जसं आम्ही आता शेतकऱ्यांनी म्हणण्यामध्ये सर काय केलं, मशागत करून आमची जमीन शेती आहे का नाही ती आम्ही तयार ठेवली, फक्त वाट पावसाची पाहतोय.
0: बरोबर,
2: त्या पद्धतीने तुम्ही श्रोत्यांना काय दिलं पाहिजे, म्हणजे तिचे पण तुमचं पण ती मशागतच नाही का, आता
0: उद्या सततची
2: खते वापरा.
0: बरोबर, सततची अगदी ही मशागत असते आमची आणि ही रोजची मशागत असते, प्रत्येक मिनिटाची प्रत्येक क्षणाची मशागत असते. हे विशेष या गाण्यानंतर मी दुसरं कुठलं गाणं ऐकू, त्याला जोडलेलं कुठलं गाणं श्रोत्यांना ऐकायला आवडेल, ह्या दोन्हीचा जॉईंट कसा असेल, दोन्हीच्या मध्ये मी काय बोलायला हवं, ही सगळी मशागतच आहे.
2: आणि जी तरुण मंडळी आकाशवाणी आता आलेली आहे, पाठीमागे जी तयार केलेला आहे तुम्ही लोकांनी, जुन्या लोकांनी,
0: बरोबर,
2: जे तयार करून साहित्य ठेवलंय ते फक्त ओलगडून आम्हाला द्यायचे त्यांनी आला.
0: खरं खरं खरंच. आणि या सगळ्या नव्या पिढीमुळेही आकाशवाणी सारखी संस्था, इतर संस्था, मुळात समाजच चिरतरुण राहतो.
2: हो बरोबर आहे,
0: ही नवी पिढी त्याला जोडली जाते आणि ज्याचं ऍव्हरेज म्हणता येईल, ज्याचं एक मध्य म्हणता येईल, हा नेहमीच तरुण राहतो. खूप खूप आभार तुमचे, एवढ्या प्रेमानं कॉल केलात आणि स्नेहानं ओतप्रोत असा संवाद आपला झाला.
2: ठीक आहे,
0: धन्यवाद. हॅलो
3: हॅलो,
0: फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार
3: भुजबळ साहेब. नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
3: भुजबळ साहेब, म्हटलं की आम्ही कार्यक्रम विशेष गीत गंगाच्या अनेक निर्माते अभिनेते प्रत्यक्ष भेटी जे काही कारकिर्दी गाजवली त्या कार्यक्रमातून पाहायला मिळते.
0: खरंच अगदी, आणि संधी आमच्यासाठी ती.
3: आणि एका एकशे कोमा सदर मध्ये पण वाढदिवसासाठी सुद्धा हजर झाले होते. आपला नेहमीचा श्रोता नवनाथ शिंदे बोलतो.
0: आलं लक्षात,
3: बेंबीच्या देठापासून हसलो सर मी, आजारी पडण्याचा प्रयोग.
0: हा,
3: तिथून इतकं मला म्हणजे हसायला आलं, तसं सरांनी जी कथा वाचली का नाही, त्याच्यातून

0: बोध घेण्यासारखा कथा
1: आहे. संध्याकाळची गोष्ट एक आणखी आपला लोकप्रिय कार्यक्रम, त्यातला भाग आपण सांगत आहात.
0: आणि संध्याकाळची गोष्ट त्याच वेळी आणि संध्याकाळचा गरम चहाही त्याच वेळी.
1: हो,
0: प्रवीण तरडे आणि त्या ताई दोघांचा चहा घेऊ.
1: हा, गॅलरीतला
0: चारचा चहा, नाही का?
1: बरोबर आहे, गॅलरीतला चहा ऊन ऊन
0: गॅलरीत. हो,
1: गाणंही त्याला कनेक्टिंग छान त्याने निवडलं होतं.
0: आणि आपल्या बायकोचं, एकमेकांचं, नवरा बायकोचं कौतुक.
1: बरोबर, आम्ही कार्यक्रमच तेवढ्यासाठी आहे. दोघांचं नातं तिथे, त्याला कसे अंकुर फुटले, कसं फुललं फळलं, या सगळ्या गोष्टी आणि एकमेकांच्या प्रती आपण किती पूरक आहोत.
0: अजून एक कार्यक्रम सांग, राहून गेला.
1: सांगा.
0: अगरे शोक मिलने का.
1: हो, पुन्हा एक आपला मंचावरचा कार्यक्रम, व्यासपीठावरचा कार्यक्रम, प्रत्यक्ष तुमच्या उपस्थितीतला कार्यक्रम.
0: हो,
1: चला, खूप खूप आभार एकूण तुमच्या अभिप्रायांसाठी.
0: हो, धन्यवाद.
1: हॅलो.
2: हा, हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: हो, धन्यवाद, तुमचा फोन लागला हे विशेष आहे.
1: नाही, तुमच्या प्रयत्नाला ते यश आलं म्हणून.
2: कार्यक्रम म्हणजे मी लहानपणापासून ऐकते, मला आवडतात. माझं नाव पुण्याहून शीतल श्रीवास्तव.
1: बोला.
2: ऐका ना, आपल्याकडे पण जे मराठी गाण्यांची फरमाईश असते, आपली आवड, तर त्याच्यासाठी फोन कधी करायचा असतो?
1: आपली आवडसाठी शुक्रवारी. तर शुक्रवारी
2: काय म्हणतात ते,
1: शुक्रवारी.
3: हॅलो.
1: शुक्रवारी सकाळी 11 वाजता फोन करायचा.
3: 11 वाजता शुक्रवारी सकाळी.
1: शुक्रवारी आपली आवडसाठी.
3: माझे वडील, म्हणजे श्री रामचंद्र, शंकर जय किशन, नंतर बरेच राम कदम यांच्याकडे वाद्य वाजवायचे पिक्चर मध्ये. त्यांचा शेवटचा पिक्चर पिंजरा.
1: अच्छा.
3: हा, तर मी, माझं नाव रुपेश वाजतो. माझ्या बायकोला खूप आवडती की फोन करायचा फोन करायचा, लागत नव्हतं, तो आज लागला.
1: त्यांचा आनंद अगदी त्यांच्या शब्दातून उमटतोय.
2: जरा काही कार्यक्रम म्हणजे मला बदल सुचवावा असं वाटतोय. आपले जे बाहेरचे कार्यक्रम होतात ना, लाईव्ह कार्यक्रम, ते जर टप्प्याटप्प्याने आपल्या विविध भारतीवरती ऐकायला मिळाले तर बरं वाटेल. म्हणजे तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करा.
1: रामायण
2: म्हणा किंवा भीमसेनजींची अभंगवाणी म्हणा किंवा सुधीर फडक्यांची काही गाणी असतील अशी.
1: हो, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण ऐकवतोच आहोत. आणि जर तुम्ही लाईव्ह जर म्हणत असाल, आत्ताचे कार्यक्रम जे आपण व्यासपीठावर घेतो तेही आपण रेडिओवर ऐकवतो.
2: आत्ता वेळेला श्रीधर फडक्यांचं जे गीत रामायण लागतं ना,
1: हा हा,
2: आम्ही वृद्ध मंडळी आम्ही जाऊ शकत नाही.
1: बरोबर.
2: हा, तर ते रेडिओवरती घर बसल्या ऐकायला मिळालं तर बरं होईल असं वाटतं मला.
1: नक्कीच, फक्त यात जर काही व्यावसायिक गोष्टी समाविष्ट असतील तर आपल्याला तसं नाही करता येत.
2: अच्छा,
1: त्यांच्या परवानगीशिवाय तसं नाही करता येत. पण आपण जे कार्यक्रम आयोजित करतो, जसे मागचे अनेक कार्यक्रम असतील, ते आपण सगळे रेडिओवरून ऐकवलेत.
2: आणि आपला जो तो आम्ही कार्यक्रम आहे जो लागतो,
1: हो,
2: तर त्याच्यात जुन्या आहेत त्यात आशाताई उषाताईंची जर काही रेकॉर्ड ऐकायला मिळाल्या त्यांच्या मुलाखती वगैरे,
1: नक्की
2: तर बघा. म्हणजे कार्यक्रम खूप छान असतो. हा, आपण कोण बोलताय?
1: संजय भुजबळ.
2: संजय भुजबळ, अरे वा वा वा वा, तुमचे गीत गंगा वगैरे मी बऱ्याच वेळा ऐकत असते.
1: खूप खूप आभार अभिप्रायांसाठी.
3: मी तुमचे जे रोज कार्यक्रम ऐकतो, संजय भुजबळ, आणखी ते कैलास शिंदे हे जे असतात ना,
1: हो,
3: प्रसाद कुलकर्णी, धोनी लागू यांचे सगळे कार्यक्रम खूप छान वाटत.
1: खूप खूप धन्यवाद. बस तुमचे आशीर्वाद हवेत. तुमचं ऐकणं, तुमचं ऐकणं हे आमच्यासाठी आशीर्वाद आहेत.
3: यस यस, थँक्यू.
1: ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा. खूप खूप आभार.
3: थँक्यू.
1: हॅलो.
4: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
4: हो, नमस्कार, मी लीना राजवाडे बोलते आहे कोथरूड मधून.
1: स्वागत.
4: की आवली आकाशाची सावली,
1: अनुराधा
4: म्हात्रे आणि असा कार्यक्रम होता.
1: अगदी बरोबर.
4: आणि त्याच्यात किशोरीताई आणि छोटा गंधर्व,
1: होय,
4: यांच्या काही रचना तुम्ही प्रसाद कुलकर्णी होता आणि त्या अनुराधाताई यांनी इतक्या छान मध्ये मध्ये रचना लावल्या होत्या की फार सुंदर दिवस गेला आमचा. पण आज मी माझ्या क्लिनिकमध्ये आहे आणि छोटा गंधर्वांचा आता शास्त्रीय संगीत लागलं आणि ते ऐकल्यानंतर मला वाटलं की आपण फोन करायचा प्रयत्न करू आणि माझा फोन लागला, त्यामुळे छान वाटलं. आणि सौदागर किंवा ज्यांना आपण स्वरगंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व अशा नावाने सगळेजण जाणतो, त्यांचं गायन ऐकायला मिळाल्यामुळे खूप छान वाटतंय. आणि पुणे आकाशवाणी ही तर आमची, म्हणजे मी आता गेले 40 हून अधिक वर्ष मैत्रीणच आहे माझी असं म्हटलं तरी चालेल. माझ्या

0: आईमुळे मला रेडिओ ऐकण्याची सवय लागली. पण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक किंवा माहितीपूर्ण किंवा शैक्षणिक किंवा मनोरंजन या सगळ्याच विषयांमध्ये आकाशवाणी पुणे केंद्रावरच्या तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला ज्या ज्या गोष्टी ऐकायला मिळतात ना त्याचं मोल खूप वेगळं आहे. आणि तुम्ही सगळेजण आमच्यासाठी खूप एनर्जी देणारे, ऊर्जा देणारे असे सगळेजण आहात.
1: नक्कीच, आम्ही नेहमी म्हणतो सर, आपल्या आजूबाजूलाच एवढं सगळं भरलेलं आहे, त्यातला थोडा थोडा अंश काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, एक माध्यम म्हणून काम करतो. आणखी आमचं असं काही गणायचं आहे?
0: नाही नाही, त्याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व नक्की आहे, कारण आमच्यापर्यंत ते छान पद्धतीने पोहोचवणं, कारण आज माध्यमं एवढी आहेत, समाज माध्यमं, की त्याच्यातनं नेमकं काय ऐकायचं आणि काय सोडायचं असं कळत नसताना आकाशवाणी पुणे केंद्रावर काहीही कार्यक्रम लागलेला असला ना तरी सुद्धा तो एक आनंद देऊन जातो. तसंच गौरी लागूनी संजय दापकेंची घेतलेली मुलाखत होती किंवा रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी तिने वाचन केलं होतं, त्यामुळे श्रुत असं हे जे माध्यम आहे ना आकाशवाणी पुणे, याच्यामधनं आम्हाला या मिळणाऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी या खूप एनरिच करतात आमच्या सगळ्या अनुभवांना सुद्धा, आणि छान वाटतं.
1: खूप छान वाटतं,
0: खूप छान वाटलं. हा, आणखीन सांगते म्हणजे सखी विश्व हा कार्यक्रम मला आवडतो, नंतर आणि नाद ब्रह्म हा कार्यक्रम तर मला मनापासून आवडतो, कारण शास्त्रीय मला अतिशय आवडतं. म्हणजे आता सुंदरी सारखं वाद्य हे पाहायला सुद्धा मिळणार नाही, पण ते आपल्या आकाशवाणीवर ऐकायला मिळालं नुकतंच.
1: बरोबर, अगदी. म्हणूनच आपल्या
0: वर्ष तुम्ही लावता आहात,
1: खरंच आहे. म्हणून आता नव्या नियोजनामध्ये द नेक्स्ट वेव्ह आम्ही काही दिवस कमी करून 2:30 पुन्हा शास्त्रीय संगीत सुरू केलंय.
0: वा वा, खूप छान. त्यामुळे धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद.
0: वैयक्तिक आणि सर्व तुमचे जे मंडळी आमच्याशी संवाद साधतात त्या सगळ्यांपर्यंत माझ्याकडनं धन्यवाद आणि कौतुक नक्की पोहोचवा.
1: चला, त्या सगळ्यांकडून तुमचे आभार. धन्यवाद कॉलसाठी.
0: थँक्यू.
1: थँक्यू. हॅलो, फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: संजय, विनायक देशपांडे बोलतोय.
1: स्वागत स्वागत स्वागत, बोला.
2: सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अमृत सरिता गीता.
1: हो,
2: छानच एकदम कार्यक्रम, बरं का?
1: खूप छान, सर्व समावेशी असं म्हणता येईल, सगळ्या अर्थानं श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेला.
2: आणि मला असं म्हणायचं की आपले आकाशवाणीचे जे कार्यक्रम झाले आतापर्यंत, म्हणजे एक नंबरला गीत रामायण,
1: प्रश्नच नाही,
2: दोन नंबरला आरसा, तीन नंबर मला वाटतं ही अमृत सरिता गीता असावी.
1: वा वा वा वा,
2: लोकप्रिय लोकप्रिय झालेली.
1: खूप खूप छान.
2: मला असं म्हणायचं की दुसऱ्या दिवशी जो आपण श्लोक घेणार त्याचा आदल्या दिवशी सांगता येईल का, म्हणजे असं कितवा घेणार?
1: नक्की नक्की सुचवतो, नक्की सुचवतो.
2: हो हो हो. आणि सर्व समाज म्हणजे माऊलींचे संदर्भ देतात, सातवळेकर गुरुजींचे संदर्भ असतात, त्याच्यामध्ये विनोबा भावेंचे संदर्भ असतात, आणि आजच्या संदर्भात त्या श्लोकाचं काय महत्व आहे
1: सुद्धा
2: छान त्याच्याबरोबर सांगितलं जातं.
1: बरोबर, म्हणून ते आजच्या काळाला जोडलं जातं एवढं सगळं साहित्य.
2: काय म्हणजे नवीन पिढीला त्याचा काय उपयोग आहे हे सुद्धा सांगितलं जातं.
1: नक्की नक्की नक्कीच.
2: हो, पण आपण मध्यम लहरीचं जसं दिवसभरल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो,
1: हा,
2: तशी विविध भारतीला रूपरेषा सांगितली जाते का?
1: सध्या नाही सांगितली जात, कारण आपण आधी पण सांगत होतो ती ही आपण विविध भारती मुंबईची वेळ घेऊन सांगत होतो.
2: हो हो,
1: पण आता अधूनमधून सांगणं आणि प्रमोज ज्याला आपण म्हणतो आपल्या कार्यक्रमाचं, ते अधूनमधून ऐकवणं अशा स्वरूपात सुरू आहे.
2: आणि माझी छोटीशी म्हणजे विनंती अशी की आपण विविध भारतीवर जे 7-10 बातम्या संक्षेपित करतो,
1: हा,
2: समजा त्याने केले आणि गाण्याचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू केलं तर चालणार नाही.
1: मागणीनुसार खरं बातम्या आपण मुद्दाम तिथे घेतल्या, कारण अनेक जणांना तिथे त्या हव्या होत्या, आणि आपल्याच बातम्या आणि आपण एकाच वाहिनीवर देतो अशी लोकांची मागणी होती की दोन्हीकडेही त्या द्याव्यात, आणि एक चांगली उपलब्धी आपल्याकडे आहे, कारण गाण्यांसाठी आपल्याला बाकीचा वेळ आहेच आहे, ती सकाळची वेळ आणि तेवढी 10 मिनिटांची वेळ. ही
2: मागणीनुसार असेल तर काही असं म्हणजे हे नाही.
1: खूप खूप आभार, धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: हॅलो, फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: मी माधवी फुंचळकर बोलते.
1: स्वागत आहे.
3: म्हणजे 3-3.5 वर्षांनी मी आज फोन करते.
1: अरे बापरे, रेडिओ ऐकला ना पण मधल्या काळात?
3: रेडिओ ऐकते, रेडिओ ऐकते.
1: गुड,
3: रोजी रेडिओ सकाळपर्यंत रात्रीपर्यंत रेडिओ चालू.
1: गुड. आज मला खूप आनंद होतोय की अनेक जण अनेक दिवसानंतर कॉल करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचे कॉल लागतायत, म्हणजेच आपण जी विनंती करतो आहोत पुन्हा पुन्हा फोन न करण्याची, त्या लोकांनी आपलं म्हणणं ऐकल्याचा हा पुरावा आहे असं मी समजतो. बोला.
3: हे कार्यक्रमात एखादा कार्यक्रम समजा तुटला,
1: हा,
3: तो आपण युट्यूबवर ऐकतो.
1: बरोबर.
3: पण त्या युट्यूबवर वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या

0: बातम्या जुन्या 18 सालच्या 20 सालच्या 22 सालच्या अशा बातम्या देते.
1: नाही, तुम्ही सर्च कसं करता त्याच्यावर आहे. जर बातम्यांचा सर्च तुमचा असेल तर सगळ्या तुम्हाला बातम्या जास्त दिसतील, कारण आता प्रत्येक कार्यक्रम आपण अपलोड करतो आहोत. इव्हन आता आम्ही आणि विशेष गीतगंगा कार्यक्रमही आपण अपलोड करायला सुरुवात केली मागच्या महिन्यापासून. तर तुम्ही तो सर्च केला की तुम्हाला सगळे ते कार्यक्रम दिसतील.
0: पण म्हणजे असं सर्च करायला पाहिजे ना की हा कार्यक्रम म्हणून.
1: एक्झॅक्टली, तो कार्यक्रम सर्च केला की त्याचे सगळे भाग तुम्हाला सापडतील.
0: आणि शनिवारी जो कार्यक्रम होतो तो रिपीट होत नाही ना.
1: शनिवारचा कुठला म्हणताय?
0: 9:40 चा कार्यक्रम. 9:40 चा. हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर नाही, पुन्हा प्रसारित नाही होत.
0: नाही तो मग चुकतो, बऱ्याच वेळा चुकतो.
1: बरोबर.
0: युट्यूबवर नाही येणार ना?
1: नाही, फोन इन पण आपण युट्यूबवर नाही देत, कारण त्यात अपेक्षाही असते की त्या क्षणाचं बोललं जावं. प्रत्यक्ष आता काय लोकांना आजार भेडसावत आहेत म्हणा, काय तो विषय आहे त्या दिवशीचा, ते विषयही तसेच निवडले जातात की त्या दिवशी किंवा त्या आठवड्यात बोलले जावेत असे. म्हणून त्याला रिपीट व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, पुनःप्रसारणाचं मूल्य त्याला नसल्यामुळे आपण नाही युट्यूबवर ठेवत ते.
0: बाकीचे सगळे कार्यक्रम पुष्कळ छान आहेत, म्हणजे कुठला कार्यक्रम सोडावा असं वाटत नाही.
1: काय काय ऐकता आणखी?
0: मी सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्या मुंबईचा कार्यक्रम तो ऐकते गाणी त्यातली. त्याच्यानंतर 6 वाजता परत चालू करून पुणे चालू करून तो कार्यक्रम ऐकते. त्याच्यानंतर 6:45 अमृतसर येतात
1: हो,
0: 1:00 लागतो तोही फार कार्यक्रम आहे तोही ऐकते. नंतर 11:30 कार्यक्रम ऐकते, 12 कार्यक्रम ऐकते. नंतर 1 नाही मी ऐकते असं नाही, 1 टीव्हीवरचा कार्यक्रम बघते.
1: बरोबर.
0: संध्याकाळच्या कार्यक्रमही बघते सगळे, पण ते मुंबईहून प्रसारित होणार असले ते नाही बघत.
1: बरोबर. चला, खूप चांगलं तुमचं दिवसभराचं शेड्यूल तुम्ही तयार केलंय आपल्या आवडीनुसार सगळे कार्यक्रम ऐकणं, आणि त्यातूनही पुनःप्रसारणातून तो कार्यक्रम जर चुकला तर तिथं कॅच करणं हे चांगलं नियोजन आहे.
0: बरोबर. पुष्कळ कार्यक्रम मी म्हणजे गेली 50 वर्ष झालं मी रेडिओ ऐकते.
1: वा, खूप मोठा काळ आहे हा 50 वर्ष म्हणजे. म्हणजे आकाशवाणीच्या 90 वर्षापैकी तुम्ही 50 वर्ष रेडिओ ऐकलाय.
0: 50 वर्ष मी ऐकते. त्याच्या याद्या ऐकत जाईल, पण तेव्हा नोकरीमुळे काही सगळे कार्यक्रम ऐकले गेले.
1: साहजिक आहे.
0: आता मात्र मी सगळे कार्यक्रम ऐकते.
1: वा वा वा. चला, अशाच ऐकत राहा, अभिप्राय देत राहा. खूप खूप आभार
0: कॉलसाठी.
1: धन्यवाद. तर हे होते आजचे रेकॉर्डेड फोन कॉल्स. आणि आता एक नजर पत्रांवर. खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, चंद्रकला पोपळघट यांनी पाठवलेलं पत्र. खूप वर्षानंतर आकाशवाणी पुणे केंद्राच्या लोबासवा कार्यक्रमास पत्र पाठवत आहे. बदलत्या काळानुसार सर्वत्र परिवर्तन दिसून येत आहे, परंतु पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रमाने कोणतेही परिवर्तन झालेले नाही. शनिवार दिनांक 9 मे रोजी सदाबहार निवेदक कैलास शिंदे यांनी सादर केलेला लोकप्रिय आपकी पसंद हा कार्यक्रम अतिशय आवडला. या कार्यक्रमातील गीतांची निवड खूपच छान होती. कैलास शिंदे यांनी या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांना आनंद दिला, द्विगुणित केला. पत्रासाठी अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र आहे श्रीनिवास बर्वे यांनी पाठवलेलं. त्यांनी या पत्रामध्ये संकष्टी चतुर्थीला अथर्व शीर्ष लावावं आणि सर्वांना आनंद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मागच्या महिन्याच्या चतुर्थीला हा आनंद मिळाला नव्हता अशी खंतही त्यांनी इथं व्यक्त केली आहे. पुढचं पत्र आहे संगीता सुरेश बकरे यांनी पाठवलेलं. सोमवारपेठ पुणे इथून त्या लिहित आहेत. वंदे मातरम हे जुन्या पद्धतीनंच लावलं तर बरं होईल. वंदे मातरम कुठेही सुरू झालं की सावधानमध्ये उभं राहून संपताच धरती मातेला हात लावून नमस्कार करण्याची सवय जात नाही. नवीन पद्धतीनं बराच वेळ उभं राहणं तो भाव येत नाही, तेव्हा जुन्या पद्धतीनं लावल्यास बरं. याशिवाय संध्याकाळची गोष्ट बद्दल त्या म्हणतात, अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे, ओढ लावणारा गौरी लागू मॅडमना धन्यवाद. अमृत सरिता गीताई या कार्यक्रमाविषयी म्हणतात, प्रसाद कुलकर्णी यांना नमस्कार, अभिनंदन. त्यांनी गझलांच्या आणि सुफी गीतांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याचंही लिहिलंय. डॉक्टर सुनील केशव देवधर आपके भावस्पर्शी हृदयस्पर्शी निवेदन केलीये, शतशः प्रणाम. पतींच्या जाण्यानंतर मी सध्या एकटीच आहे म्हणून रेडिओ मला साथ करतो असाही त्यांनी अभिप्राय लिहिलाय. पुढचं पत्र उत्तम काकडे

0: लोणंद इथून पाठवलंय. एक कलाकार या कार्यक्रमात 25 मे रोजी प्रिया जैन यांनी लक्ष्मीकांत पॅरेलाल पैकी लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्यावर कार्यक्रम केला होता. त्यांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत आणि स्वतःही लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्याविषयी बरीच माहिती त्यांनी या पत्रातून लिहून पाठवली आहे. आता काही ईमेल्स. 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून पुणे विविध भारतीवरून प्रसारित झालेला लाखात अशी लेखणी हा विशेष कार्यक्रम अत्यंत भावला. रुपेरी पडद्यावर शिवकाळ हुबेहूब जिवंत करणारे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्याविषयीची ही संकल्पना अतिशय सुंदर होती. श्रीनिवास उपासनी यांनी आपल्या माहितीपूर्ण आणि रसाळ निवेदनानं हा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला. शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र दिवशी इतिहास आणि कलेचा हा अनोखा संगम ऐकून मन खरोखर तृप्त झालं असं दादाभाऊ यशवंत तांबे मुक्काम पोस्ट ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथून लिहित आहेत. ही मेल आहे सुहास पानसरे यांची पुण्याहून. विविध भारतीवरून सकाळी संध्याकाळ प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम उत्तम आहे. दिवसाची सुरुवात रामचरितमानस आणि त्यापाठोपाठ भगवद्गीता याने होते, म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. भगवद्गीतेतील एक एक श्लोक घेऊन त्याचं सोप्या शब्दात सखोल विवेचन ऐकायला मिळतं. भगवद्गीतेतील सुखी संपन्न आणि समृद्ध जीवन जगण्यासंबंधीचे भाष्य सोप्या शब्दात उलगडून सांगितलं जातं. याबद्दल निर्माते, निवेदक आणि कार्यक्रम तयार करणारे विद्वान आणि विदुषींचे मनापासून आभार. अमृत सरिता गीता कार्यक्रमासंदर्भातले अनेक मेल आमच्याकडे पोहोचलेत. यात वासुदेव चरण, निलेश शर्मिला शिरोडकर यांनी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कुठे ऐकता येईल याची विचारणाही केली आहे. सध्या तरी आपण कुठल्याही समाज माध्यमावर देत नाही आहोत. या कार्यक्रमाविषयी पुढे संगीता दिलीप शिर्के, सचिन देकोंडा, यशवंत तुकाराम चव्हाण, राणी प्रदीप दुर्वे यांनीही मेल पाठवून हा कार्यक्रम आवडल्याचं, कार्यक्रम उद्बोधक असल्याचं, जीवनाविषयी शिकवणारा कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. विद्यागौरी तामणकर यांनी वनिता मंडळ या कार्यक्रमात ऋतूंची साखळी अलगतपणे उलगडली. शिरीष पै, आरती प्रभू, वा रा कांत, कुसुमाग्रज यांच्या कवितांची सुंदर गुंफण करून हे सादरीकरण करण्यात आलं होतं. तर या होत्या विविध मेल्स, पत्र आणि आपले ध्वनिमुद्रित कॉल्स. फोन इन लोब असावा कार्यक्रमातून मी संजय भुजबळ आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा.
2: श्रोते हो, आताच आपण फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:32 झाले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी. प्राण किशन सिकंद यांच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आपण ऐकूयात. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.
5: श्रोतेहो रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 45 व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीत एक प्रभावशाली

0: नायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेता म्हणून सुमारे 6 दशकं राज्य करणारे आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्राण किशन सिकंद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 45वा भाग.
1: रुपेरी मुकुटाचे मानकरी.
2: आप कौन है माई बाप? तुम्हारा बाप.
3: रास्ते में हर कदम पर दुआ मांगना तो यही दुआ मांगना, तुम जेल में जाओ मगर रघुवीर सिंह की जेल में ना जाओ.
4: पानी में रहकर मगर से दुश्मन था, हम इसे डबल गेम खेल रहे. तुम काओ नहीं, कुमार का सीना भी फौलाद का बना हुआ है.
3: हमारे खानदान में आज तक न किसी ने नौकरी की है और न कोई करे. शेर और बकरी जिस घाट पर एक साथ पानी पीते हो वो घाट ना हमने देखा है और न देखना चाहते.
5: गुड, अगर तुम मेरा रिवॉल्वर वापस नहीं देते तो मैं तुम्हें कुछ नहीं बताता.
6: और अगर मैं गोली चला देता?
5: तुम गोली चला ही नहीं सकते थे क्योंकि मैं रिवॉल्वर हमेशा खाली रखता हूं.
7: पहचाना इसी कन्नी को? यह वही कन्नी है जिसे बरसों पहले तुमने मेरी तरफ उछाल कर मेरी गरीबी का मजाक उड़ाया था.
8: माफ कर दो मुझे.
7: कभी नहीं. रॉबर्ट सेठ, तुम्हारे इस सोने से तुम्हारे ही आदमियों को खरीद कर आज मैं तुम्हारी जगह पहुंच गया हूं और तुम मेरे कदमों में.
1: प्राण हे नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते मूर्तिमंत भीती. त्या भीतीला हाताशी धरून उभी असतात अनेक पात्र, वेगवेगळ्या चित्रपटातली अजरामर पात्र. तिथे असतात डाकू, एक नाही अनेक वेगवेगळे. धर्मामधला सेवक सिंग, चंदन सेठ, नवाब सिकंदर आणि आपल्या काठीमधून गुप्ती काढणारा धर्म सिंग म्हणजेच धर्मा डाकू. जिस देश में गंगा बहती है मधला राजू हा पोलिसांचा खबरी आहे असं मानून त्याच्या जीवावर उठलेला राका तिथे असतो, रांका तिथे असतो. तिथे असतात गुंड मवाली, ज्यात लाल मेहंदीनी केस रंगवलेला जंजीर मधला शेरखान, काश्मीर की कली मधला जळती विडी तोंडात वळवून पुन्हा बाहेर काढून धूर सोडणारा मोहन. तिथे असतात गरीब नायकाचे रागीट अहंकारी नातलग, ज्यात आहे राम आणि श्याम मधला त्याच्या बहिणीचा नवरा गजेंद्र, जॉनी मेरा नाम मधला लहानपणीच खून करून पळालेला मोहन, जो पुढे जाऊन रायसाहेब भूपिंदर सिंगचा गिरोह चालवतो असा मोती तिथे असतो. असे आणि अनेक त्या भीतीसोबत घुटमळत असतात. मग आपण हळूच त्या भीतीच्या पलीकडे डोकावून पाहिलं की तिथे आहेत अशी अनेक पात्र जी काहीशी झाकुळली गेली याच भीतीमुळे आणि कदाचित प्राण या नावासोबत ती आपल्याला आठवतात पण काहीशा उशिराने. खूप छान आणि उत्तम पात्र तिथे आहेत जी खलनायक नाहीत, ज्यांना घाबरायचं आपल्याला काहीच कारण नाही पण ती आठवतात थोड्या उशिराने. तिथे आहे 1953 मधल्या आह मधला राजचा खास मित्र जो डॉक्टर आहे, 1967 मधल्या उपकार मधला कुबड्या घेऊन चालणारा माजी सैनिक आहे, 1972 मधल्या परिचय मधला वरून कडक पण आतून नरम असलेला रायसाहेब आहे, 1978 डॉन मधला मुलांच्या विरहानी व्याकुळ झालेला बाप आहे, 1996 मधल्या तेरे मेरे सपने मधला अगदी म्हातारा झालेला पण कणा अजूनही ताठ असलेला आजोबा आहे. ही सर्व पात्र आहेत प्राण नावाच्या कलाकारांनी अजरामर केलेली पात्र. काही अभिनेत्यांचा एक करिश्माच असतो की त्यांच्या पडद्यावर फक्त येण्यानेच चित्रपटाचच नाही प्रेक्षागृहातलाही माहोल बदलतो. प्राण हे अशाच करिश्म्याचे धनी होते. त्यांच्या एंट्रीला लहान मुलं आपल्या आयांच्या पदराआड लपत आणि हळूच विचारत वो गया क्या. आपल्या नजरेतून केवळ एका कटाक्षातून दहशत पसरवू शकणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्राण. प्राण किशन सिकंद यांचा जन्म दिल्लीतल्या बल्लीमारन भागात 12 फेब्रुवारी 1920 रोजी झाला. प्राणच्या वडिलांचं नाव होतं लाला केवल किशन

0: आईचं नाव होतं रामेश्वरी. प्राणला 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. सिकंद कुटुंब मूळचं पंजाब मधलं होशियारपूर जवळच्या भारोवाल गावातलं. तिथे सिकंद कुटुंबाची अनेक बिघे जमीन होती. भारोवाल हे तसं लहान खेडं होतं. प्राण यांचे वडील सिव्हिल इंजिनियर होते. सरकारी कंत्राटदार म्हणून त्यांचं बस्तान बसलेलं होतं. रस्ते आणि पूल उभारणं ही त्यांची खासियत होती. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमवलं होतं. त्यामुळे रस्ता आणि पूल बांधायचा असेल तिथे त्यांची बदली होत असे. दर 2 वर्षांनी सर्व कुटुंब कबिला घेऊन बदलीच्या ठिकाणी त्यांना जावं लागत असे. त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी पाळमुळं रुजलीच नाहीत. कपूरथळा ते उन्नाव, मिरज ते देहरादून असा नेहमीच पत्ता बदलत राहिला. त्यामुळे अनेकदा शाळा बदलावी लागली. असं करत करत रामपूर संस्थानच्या शाळेतून प्राण मॅट्रिक झाले. या सततच्या बदलांमुळे प्राणला एक फायदा झाला, वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळाली, निरनिराळ्या लोकांशी संपर्क आला, चेहऱ्यावरून माणसांना जाणून घ्यायची कला नकळतपणे प्राप्त झाली. भविष्यात वेगवेगळ्या भूमिका करताना या गुणांचा त्यांना उपयोगच झाला. प्राणी यांच्या कारकिर्दीची सुरुवात खरं तर छायाचित्रण कलेने झाली. त्यांच्या वडिलांच्या मित्राचं दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस भागात ए दास अँड कंपनी नावाचं दुकान होतं. तिथे जाऊन प्राण यांनी छायाचित्रकलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 1930 आसपासचा हा काळ होता. उन्हाळ्यात ए दास कंपनी आपल्या ग्राहकांच्या शोधात शिमल्याला आपला मुक्काम हलवत असे. साहजिकच नवीन शिकाऊ असताना आणि हळूहळू तयार झालेला तरुण प्राणही तिथे जात असे. हळूहळू छायाचित्रकला त्यांनी चांगली आत्मसात केली. या क्षेत्रातल्या खाचाखोचा त्यांना कळू लागल्या. तंत्रज्ञानावर पकड यायला लागली. गमत म्हणजे याच काळात प्राण यांच्या अभिनेता म्हणून कारकिर्दीलाही प्रारंभ झाला. खरं तर अभिनेता वगैरे व्हावं असं प्राण यांच्या मनातही नव्हतं. वार्षिक कार्यक्रम असलेल्या रामलीलामध्ये प्राण सीतेचं काम करू लागला आणि राम होता मदनपुरी. पुढे मदनपुरी देखील चित्रपटसृष्टीत दाखल झाले आणि दोघेही जण अनेकदा खलनायकाचीच कामं करत राहिले. पुढे जाऊन प्राण यांची बदली ए दास यांच्या लाहोरच्या दुकानात झाली आणि तिथेच त्यांना पहिला चित्रपट मिळाला, अगदी योगायोगाने.
1: हाय जिंदडी यार, हाय जिंदडी, कसे कसे रंग ये दिखाय जिंदडी.
0: लाहोर मधल्या हिरा मंडी इथल्या रामलुभा याची पानटपरी म्हणजे प्राण यांचं नशीब बदलवणारी अनोखी जागा ठरली. रायचंद बोराल आणि के एल सहगल यांची जशी अनोळखी भेट पानटपरीवर झाली होती तसंच काहीस प्राण यांच्या बाबतीतही झालं. वली मोहम्मद वली नावाचे एक लेखक लाहोर मधल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्यासाठी त्यांचा दुसरा चित्रपट लिहित होते. पहिला चित्रपट ठीकठाक चालल्याने वाली साहेबांचं पांचोली स्टुडिओ मध्ये बऱ्यापैकी वजन होत. तर मध्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी प्राण यांना राम लुभायाच्या पानटपरीवर आपल्या ऑर्डर दिलेल्या पानाची प्रतीक्षा करताना पाहिलं आणि तिथेच त्यांना विचारलं, तुझं नाव काय? प्राण यांना तो माणूस काही आवडला नाही. त्यांनी आपलं नाव काही सांगितलं नाही. शेवटी तो माणूसच पुन्हा म्हणाला, माझं नाव वली मोहम्मद वली, तुझ्यासाठी माझ्याकडे चित्रपटात एक रोल आहे. उद्या पांचोली चित्रपट स्टुडिओत मला येऊन भेट. पिऊन नशेत झुलणाऱ्या त्या माणसापासून सुटका करून घेण्यासाठी प्राण यांनी त्यांना होकार दिला आणि त्यांचं कार्ड घेऊन तिथून निघून गेले. साहजिकच दुसऱ्या दिवशी पांचोली यांच्या स्टुडिओत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मधल्या काळात ही घटना प्राण विसरून गेले आणि एक दिवस प्लाझा थिएटरमध्ये वली साहेबांची आणि प्राण यांची गाठ पडली. वलींनी तात्काळ त्यांना ओळखलं आणि सगळ्यांसमोर झाप झाप झापलं. तिथून तसाच हात धरून त्याला तडक घेऊन ते पांचोलींच्या स्टुडिओमध्ये गेले. तिथे स्क्रीन टेस्टची तयारी झाली. प्राण यांना मेकअप केला गेला. मोती गिडवाणी हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते, त्यांनीच प्राण यांचा मेकअप केला. मग त्यांची अनेक छायाचित्र काढली गेली. त्यांच्या प्रिंट्स लवकर तयार करण्यात आल्या आणि त्या बघून प्राण यांना पटलं की खरंच त्यांच्यात काहीतरी आहे, कारण ती छायाचित्र अतिशय सुंदर दिसत होती. गिडवाणी आणि पांचोली साहेब या दोघांनीही ती छायाचित्र पाहिली, त्यांना ती आवडली आणि मग वली साहेबांच्या मनात प्राण यांच्यासाठी जी भूमिका होती ती भूमिका प्राण यांना देण्यात आली. पगार कमी होता त्यामुळे चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकावं का नको या द्विधा मनस्थितीत असताना पांचोली साहेबांनी, तुला हवं तेव्हा तू फोटो काढू शकतोस, जेव्हा शूटिंग असेल तेव्हा कामाला येत जा असं सांगून दरमहा 50 रुपयांवरती प्राण यांची पांचोली आर्ट स्टुडिओमध्ये नट म्हणून नेमणूक करण्यात आली.

0: चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि 2 दिवसांनी प्राण यांची भूमिका बदलली गेली. वली साहेबांच्या मनात जी भूमिका होती ती भूमिका बदलून यमला ज्या चित्रपटाचे प्रमुख खलनायक झाले. छायाचित्रकार म्हणून कॅमेऱ्याच्या मागे उभा असणारा प्राण आता खलनायक म्हणून कॅमेऱ्याच्या समोर आला. ए दास आणि कंपनीत मिळालेल्या अनुभवाचा साहजिकच त्यांना उपयोग होत होता. कॉम्पोझिशन, लाईट आणि मेकअप यांचा परस्पर संबंध, कॅमेऱ्याचा कोण, या सगळ्यांचं गणित जमवून अभिनय कसा करावा हे पटापट कळत गेल्यामुळे प्राण एक अभिनेता म्हणून सहजी काम करायला लागले. यमला जाट मधली प्राण यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्याच्या पाठोपाठ आलेल्या पांचाली स्टुडिओच्याच चौधरी या दुसऱ्या पंजाबी चित्रपटासाठी त्यांना लगोलग करारबद्ध करण्यात आलं. त्याच्यातही त्यांची भूमिका खलनायकाचीच होती. हा चित्रपट सुद्धा भलताच यशस्वी झाला. याच्या मागोमाग पांचाली स्टुडिओजने आपला पहिला हिंदी चित्रपट काढायचं ठरवलं. त्याचं नाव होतं खजांची. गुलाम हैदर यांच्या अतिशय सुंदर संगीताने रंगलेल्या खजांचीला अतिशय मोठं यश लाभलं. चित्रपट यशस्वी झाला. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला इतकं घवघवीत यश मिळाल्याने पांचाली इतके खुश झाले की त्यांनी लागलीच खानदान हा दुसरा हिंदी चित्रपट करायचं ठरवलं. यावेळी काहीतरी वेगळं करावं असं त्यांच्या मनात घुळत होतं आणि त्यांच्या समोर उभा होता त्यांचा खास नट प्राण. सुरुवातीच्या प्राण यांच्या यमला जाट चित्रपटात काम करायच्या बाबतीत उडवाउडवीच्या उत्तरांनी थोडेसे नाराज झालेले पांचोली यांना नंतर प्राण हवा हवासा वाटू लागला. आपल्या मुलाप्रमाणे प्राण यांना ते प्रेम देऊ लागले. साहजिकच खानदानमध्ये पांचोली साहेबांनी प्राण याला रोमॅन्टिक नायकाची भूमिका दिली. प्राण समोर नायिका होती किशोरवयीन नूरजहाँ. तिच्या बरोबर प्राण यांनी यमला जाट आणि चौधरी या चित्रपटातून काम केलं होतंच. खानदानमध्ये प्राण आणि नूरजहाँ यांची जोडी छान जमली. पण नूरजहाँ बरोबर युगुल गीत गाताना प्राणला सहजपणे वाटत नव्हतं. गाणं गातानाचं काम त्याला स्वतःलाच पसंत येत नव्हतं. पुढे प्राण एके ठिकाणी आवर्जून असं म्हणतात की नूरजहाँ सोबत युगुल गीत गाण्याची संधी मिळाली म्हणून मी सुरुवातीला खुश होतो, पण चित्रपट पाहिल्यावर मलाच माझं काम आवडलं नाही. तेव्हा तिथून पुढे मी गाणी नसलेले किंवा ज्या चित्रपटात माझ्यावर कमीत कमी गाण्यांचं चित्रीकरण असेल असेच चित्रपट घ्यायचं मी ठरवलं. कारण नायिकेभोवती गाणं गात पिंगा घालताना झाडाभोवती फिरत राहणं मला पसंत नव्हतं. किंबहुना जेव्हा नायिकेच्या मागे धावायचं असेल तेव्हा मी तिथून पळूनच जाईन असं मला वाटू लागलं. खानदान जोरदार चालला आणि प्राण साहेबांना स्वतःवरती चित्रित केलेल्या गाण्याबद्दल जे वाटत होतं ते सपशेल खोटं ठरलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्राण साहेबांनी अतिशय उत्तम गाणी चित्रपट रसिकांना दिली जी प्राण साहेबांवर वेगवेगळ्या भूमिकांसाठी चित्रित करण्यात आली होती. आरंभीच्या चित्रपटांच्या यशानंतर प्राण यांनाही भारताच्या फाळणीची धग जाणवली. सगळ्या उतार चढावानंतर शेवटी लाहोर सोडून प्राण मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईतही मेहनत करावी लागली. काम नसण्याचा काळ पाहावा लागला पण काम मिळालं. 1950 दशक हे प्राण साहेबांसाठी यशाची नवनवीन शिखर पादाक्रांत करणारं ठरलं. 1954 नंतर प्राण साहेबांनी जवळजवळ 34 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 50 दशकात वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमातून भूमिका करणं हे त्यांच्यासाठी एक सहज सोपं काम झालं. त्याच्यामध्ये शीश महल, आन बान, हलाकू, राज तिलक असे पोशाखी चित्रपट होते. सिंधबाद, अलिफ लैला, डॉटर ऑफ सिंधबाद असे अद्भुत चित्रपट होते. कुंदन, मधुमती, मोती महल, गेस्ट हाऊस असे रहस्यपट होते. छमछमाछम, पिलपिली साहेब, हम सब चोर है, एक झलक असे काही विनोदी चित्रपटही होते. यात हाफ टिकट सारखे मजेदार चित्रपटही होते आणि त्यातलं प्राण आणि किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं म्हणजे विनोदाची मेजवानीच.
1: कैसी भी लगी दिल पे जैसे कचरिया ओ सवरिया ओए.
0: प्राण यांच्या कारकिर्दीतल्या सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक म्हणजे पडद्यावरच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमधून स्वतःला पूर्णपणे बदलण्याची त्यांची विलक्षण क्षमता.

0: होता. ज्या काळात अनेक अभिनेते नेहमीच्याच रूपांवर अवलंबून होते, त्या काळात प्राण यांनी आपलं शारीरिक रूप सतत नव्याने घडवलं. त्यांच्या केशभूषा, निशा, पोशाख, बोलण्याची पद्धत आणि देहबोली कधीही पुनरावृत्त होत नसे. प्रत्येक भूमिकेची स्वतःची एक वेगळी ओळख होती. केवळ याच कारणासाठी प्राण यांची संपूर्ण कारकीर्द दोन भागात विभागली जाऊ शकते, हलाकूच्या आधी आणि हलाकूच्या नंतर. 1956 सालचा हलाकू हा प्राण यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड. त्यातल्या काही प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे खलनायकाच्या नावावर शीर्षक असलेला हा सिनेमा, ज्यात प्राण यांची प्रमुख भूमिका आणि जोडीला एक वेगळीच रंगभूषा. प्राण यांना पडद्यावर बघून अनेक प्रेक्षक त्यांना ओळखू शकले नाहीत आणि प्राण यांना रंगभूषेचं, वेशभूषेचं आणि केशभूषेचं महत्व अधोरेखित होऊन पटलं. या सर्वांसकट प्रस्तुत केलेला हलाकू खान हा सेनापती त्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या मीना कुमारी यांना इतका आवडला की त्यांनी आपलीच आधीची शंका खोडून काढली आणि प्राण यांचं मनापासून कौतुक केलं. 1950 आणि 60 दशकात जेव्हा प्राण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर सर्वात भीतीदायक खलनायक म्हणून राज्य केलं, तेव्हा त्यांचे पोशाख तात्काळ प्रभाव पाडण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक तयार केले जात असत. 1958 सालच्या मधुमती सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या खानदानी पोशाखामुळे आणि चेहऱ्यावरच्या भेदक हावभावांमुळे ते अतिशय थंड आणि त्याचवेळी भीतीदायक दिसत असत. 1967 सालच्या राम और श्याम मध्ये जुल्मी गजेंद्रच्या भूमिकेतील त्यांचा दरारा त्यांच्या कडक पोशाखामुळे आणि ताठ देहबोलीमुळे अधिकच वाढला होता.
1: सॉरी जेंटलमैन, आई एम लेट. बोलिए, क्या सेवा कर सकता हूँ?
2: तुम नहीं जानते आज कागजात पर दस्तखत करने? बमन जी, कागजात पर साइन करवा लीजिए.
1: हाँ जोनी बाबा, तुम तो सच्चे लेट लेटिव चो, तो जल्दी साइन कर दो.
2: तो क्या तुम इन पर दस्तखत नहीं करोगे?
1: इतना ही बुद्धू समझ रखा है आप लोगों ने मुझे?
0: आपल्या कारकिर्दीत प्राण यांनी आपले डोळे, आवाज, उच्चार पद्धती, चेहऱ्याची लवचिकता आणि देहबोली यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून घेतला. त्यांचा अंदाज वेगळा होता, प्रभावी होता. रुपेरी पडद्यावर आणि पडद्याबाहेर त्यांची सिगरेट ओढण्याची लकब ही जणू एक ट्रेडमार्कच बनली होती, कारण ती त्यांची खास विशेष लकब होती. ज्या कोणी त्यांचं रुपेरी पडद्यावरचं काम बारकाईने पाहिलं असेल, त्यांना प्राण यांनी प्रत्येक भूमिकेत छोट्या छोट्या कल्पक तपशिलांनी रंगत भरली हे लक्षात येईल. राज कपूर यांच्यासोबत प्राण यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. त्यातली सगळ्यात वेगळी आणि उठावदार भूमिका म्हणजे जिस देश में गंगा बहती है मधला राका. या राका डाकूची गळ्यावरून हात फिरवायची लकब इतकी लोकप्रिय झाली की पुढे अनेक चित्रपटांमधून खलनायकांनी ती वापरली. हा राका त्यांना कसा आणि कुठे सापडला हे त्यांनी स्वतःच एकदा सांगितलं होतं.
3: राका का जब मैंने साइन किया और वहां गए तो राजजी ने एक मुझे टाइम्स की एक कटिंग दिखाई. टाइम्स ऑफ इंडिया में चार डुकाइट्स की फोटो छपी थी पुरानी. तो उन्होंने कहा कि ये जो है ये करेक्टर मैंने सोचा है, कैसी विग होनी चाहिए और ऐसी मुस्टैश और यही ड्रेस. तो आपने उस पिक्चर में देखा होगा कि एक ऑर्डिनरी ड्रेस, एक खाकी ब्रजेस, एक जोधपुरी बूट जो कभी पॉलिश ही नहीं हुए और एक जैकेट और कॉलर बंद रखता था. ये पहला डाकू का रोल था जिसमें आप देखेंगे कि न तो कहीं उसके वो कारतूस लगे हुए हैं, ना तिलक लगा हुआ है, ना कुछ. जैसे कि ऑर्डिनरी ह्यूमन बींग्स होते हैं, वरना तो डकैत घर से बाहर निकले तो लोग पकड़ के ले जाएंगे. और डायलॉग भी वो इतने स्लो बोलता था कि मैं फिर कहता हूं सरदार, ये पुलिस का आदमी है. इतने नॉर्मल टोन.
0: कितीही मोठा संवाद असला तरी त्यांना तो तोंड पाठ असे. हे संवाद अनेकदा शूटिंग होण्यापूर्वी काही क्षण आधीच त्यांच्या हातात दिले जात असत, पण आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर ते संवाद बिनचूक म्हणत आणि त्यातही आपल्या पात्राचं वैशिष्ट्य जपत. काश्मीर की कली मधल्या चंपाला शंपा म्हणणारा मोहन आठवा, किंवा कसोटी मधला नेपाळी अंदाज पडद्यावर कमालीचा उभा करणारा नेपाळी प्यारेलाल आठवा, हैदराबादी भूमिका साकारताना आणि मुलीला बीबी म्हणताना अस्सल हैदराबादी वाटणारे प्राण आठवा, त्याबरोबर अनेक चित्रपटांमधून भरखुरदार असा कधी खुमासदार आदेश देणारे, कधी प्रेमळ सल्ला देणारे प्राण आपल्याला आठवतील. या सगळ्यात प्राण साहेबांनी निभावलेल्या एका विशेष वेगळ्या प्यारेलाल या पात्रासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आणि सोबतीनी प्राण यांनी पडद्यावर उमद्या रंगात रंगवलेलं एक गाणं हे डोळ्यासमोर येतच चित्रपट अर्थातच 1974 सालचा कसोटी.

प्राण्यांची प्रतिभा विविधतेमध्ये होती. ते क्वचितच एकाच रूपाची पुनरावृत्ती करत असत. कधी ते मागे विंचरलेले आकर्षक केस आणि स्टाईलिश बूट घालून शहरी गुन्हेगारीच्या प्रमुखाची भूमिका साकारत असत. कधी त्यांनी रांगडा ग्रामीण पोशाख किंवा भडक वेशभूषा धारण केली, जी त्यांच्या पात्राची ओळख बनली. केवळ एका हावभावातून किंवा नजरेतून जरब व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे प्रत्येक रूपांतर विश्वासार्ह वाटत असे. त्यांच्या सर्वात गाजलेल्या रूपांतरापैकी एक 1967 सालच्या उपकार मध्ये आलं, ज्यात त्यांनी अविस्मरणीय अशी मलंग चाचा यांची भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांची खलनायकी प्रतिमा मोडीत काढली आणि प्रेक्षकांना सोन्यासारखं हृदय असलेल्या एका तत्वज्ञानी भटक्याची ओळख करून दिली. त्या पात्राची लांब दाढी, साधे कपडे आणि त्याच्या भोवती असलेलं गूढ वलय हे प्राण यांच्या पात्राचं प्रतीक बनलं.

भूषा धारण केली, जी त्यांच्या पात्राची ओळख बनली. केवळ एका हावभावातून किंवा नजरेतून जरब व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे प्रत्येक रूपांतर विश्वासार्ह वाटत असे. त्यांच्या सर्वात गाजलेल्या रूपांतरापैकी एक 1967 सालच्या उपकार मध्ये आलं, ज्यात त्यांनी अविस्मरणीय अशी मलंग चाचा यांची भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांची खलनायकी प्रतिमा मोडीत काढली आणि प्रेक्षकांना सोन्यासारखं हृदय असलेल्या एका तत्वज्ञानी भटक्याची ओळख करून दिली. त्या पात्राची लांब दाढी, साधे कपडे आणि त्याच्या भोवती असलेलं गूढ वलय हे प्राण यांच्या पात्राचं प्रतीक बनलं.

कस्मे वादे प्यार वफा या गाण्यानी मलंग चाचा यांचं शहाणपण आणि त्याच्या तळाशी असलेलं दुःख अचूकपणे टिपलं. मनोज कुमार यांच्यासोबत प्राण यांची घनिष्ठता होती हे शहीद वरून अगदी सहज कळू शकेल. जर तुम्ही भूमिका केली नाहीत तर मी चित्रपट बनवणार नाही असा स्पष्ट निरोप मनोज कुमार यांनी दिला आणि संपूर्ण सत्य घटनेवर आधारित शहीद मध्ये एक काल्पनिक पात्र निभवायला मनोज कुमार यांनी प्राण यांना अक्षरशः मनवलं. शहीद मध्ये सुद्धा प्राण यांचं नाव आणि प्राण असंच पडद्यावर झळकतं. साहजिकच आहे की त्या दोघांमधली जवळीक त्यांच्या उपकारच्या कामात उतरली आणि आपल्याला एक अविस्मरणीय मलंग चाचा मिळाला आणि प्राण यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पडद्यावरच्या प्रभावी जोड्यांबद्दल बोललं जाईल तेव्हा प्राण यांच्यासोबत जमलेल्या जोड्यांची चर्चा नक्की होईल. यातली एक महत्वाची जोडी म्हणजे प्राण आणि अमिताभ बच्चन यांची विलक्षण जोडी. अमिताभ बच्चन सोबत त्यांची जोडी जुळली आणि संवादांची उधळण झाली. 1970 सालच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत प्राण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात जबरदस्त खलनायक म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेलं होतं. तरीही जेव्हा अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून उदयाला आले तेव्हा प्राण यांनी नव्या चित्रपट युगाला साजेस असं आपलं पडद्यावरचं व्यक्तिमत्व सहजतेने स्वीकारलं. या दोघांच्या एकत्र केलेल्या कामाने किंबहुना त्यांच्यातल्या सहकार्यांनी एक विलक्षण असं नातं पडद्यावर निर्माण केलं. यांच्यातल्या भूमिकांमध्ये प्राण साहेब कधी मार्गदर्शकासारखे कधी विरोधी आणि अनेकदा भावनिकदृष्ट्या बहुआयामी अशी व्यक्तिमत्व साकारत राहिले. त्यांची केमिस्ट्री दाखवणाऱ्या सुरुवातीच्या आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणजे 1973 सालचा जंजीर. या अनेक कारणांनी महत्वपूर्ण चित्रपटात प्राण यांनी शेरखान या पठाणाची अविस्मरणीय भूमिका साकारली. शेरखान एक कणखर नैतिक मूल्यांचा पठाण होता तर अमिताभ यांनी विजय या गंभीर स्वरूपाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली होती. त्यांच्यातलं प्रसिद्ध दृश्य जे अहंकाराच्या संघर्षांनी सुरू होऊन परस्पर आदरात संपतं आजही एक अजरामर दृश्य म्हणून लोकमान्य आहे. शेरखानच्या शत्रूपासून मित्रांपर्यंतच्या या परिवर्तनाने प्राण यांना त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक पात्र दिलं. शेरखान आणि विजय यांच्यातली मैत्री चित्रपटाचा भावनिक आधार.

0: काही अभिनेते हे केवळ आदर वाटण्यापुरते नसतात, त्याच्या पलीकडे आपल्याला खरंच खूप काहीतरी वाटत असतं. प्राणसाहेब त्यापैकी एक आहेत. चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांवर त्यांचा प्रभाव पडलाय. किंबहुना जवळजवळ अर्धशतक आपल्या प्रेक्षकांशी खूप गूढ जादुई संवाद या कलाकारांनी साधलेला आहे. प्रेक्षकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांनी भीती निर्माण केली. रुपेरी पडद्यावरच्या खलनायकाची भूमिका हे काही फारसं सुखावह किंवा श्रेय मिळवून देणारं काम नसतं, पण हे काम प्राणसाहेब यांनी स्वीकारलं आणि इतक्या तन्मयतेने केलं की अवघ्या देशाला त्यांचा हेवा वाटू लागला. खरोखरच हा त्यांच्या यशाचा मानदंड होता. सार्वजनिक समारंभात कधी कधी प्राण यांना बघून लोकांच्या मनात धडकीच भरायची. हळूहळू प्राण या गोष्टीला सरावले. चित्रपटाच्या प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याच्या शक्तीने ती प्रभावित झाले. मग या महान कलाकारांनी चुटकीसरशी आपल्या अभिनयात बदल केला. तितक्याच कौशल्यांनी आणि प्रतिभेनी ते चरित्र कलाकाराच्या भूमिका स्वीकारू लागले. त्यातून त्यांचं अष्टपैलूपणच प्रकट झालं. जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टी आपल्या इतिहासात राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तींचं नाव सुवर्ण अक्षरात लिहित होती, जेव्हा या त्रिमूर्तींनी अख्ख्या देशाच्या मनावर अधिराज्य गाजवलं, रुपेरी पडद्यावर हे तिघेही जण जेव्हा स्वतःच्या भूमिकांनी चमकत होते, त्याच जमान्यात आणखीन एक कलाकार आपल्या लक्षवेधी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत होता, आणि तो कलाकार म्हणजे प्राण. दुसरीकडे हा खलनायक इतका मोठा झाला की नायकापेक्षाही जास्ती मानधन तो घेऊ लागला. प्राण यांच्या नावाचा दरारही दुहेरी होता. रुपेरी पडद्यावरची प्राण यांची प्रतिमा हीच त्यांची प्रत्यक्ष जीवनातली आहे असं गृहित धरून प्रेक्षक चालायचे, परंतु वास्तव वेगळं आहे आणि नेहमीच होतं. यमला जाट मधून योगायोगानी सुरू झालेला हा चित्रपटीय प्रवास अनेक मान सन्मान घेत, उतार चढाव बघत अव्याहतपणे सुरू राहिला. वाटेत काही अनपेक्षित स्थानकं लागली, जसा की फुटबॉल. प्राणसाहेबांना फुटबॉलची आवड अगदी व्यसनाच्या पातळीपर्यंत होती, इतकी की प्राणसाहेबांनी स्वतःचा एक फुटबॉल क्लब सुरू केला होता. अभिनय करताना माणूस म्हणून त्यांनी जीवनाचा आनंद भरभरून घेतला. सामाजिक कार्यांमध्ये आणि कधीही कोणाच्याही मदतीला तत्पर असणारा हा खलनायक अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यात नायकापेक्षाही खूप मोठा झाला आणि सर्वांच्याच आदराला पात्र ठरला. 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान खलनायक प्राण यांना समस्त भारतीय चित्रपटसृष्टीच्या रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 45व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीत एक प्रभावशाली खलनायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेता म्हणून सुमारे 6 दशकं राज्य करणारे आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित प्राण किशन सिकंद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते डॉक्टर मिलिंद दामले. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

प्राण यांच्या बरोबर अमर अकबर अँथनी, कसोटी, मजबूर, डॉन, कालिया, नसीब, नास्तिक, शराबी, अंधा कानून, इन्कलाब अशा अनेक चित्रपटातून काम केलेले अमिताभ बच्चन जंजीर मधल्या यारी है ईमान मेरा या गाण्याने शेरखानची निष्ठा आणि प्रतिष्ठा अधिक दृढ केली, ज्यामुळे प्राण केवळ एक खलनायक न राहता प्रेक्षकांचा आवडता नट बनले. प्राण यांनी ज्या अनेक कलाकारांसोबत पडदा शेअर केला त्यापैकी अशोक कुमार यांच्यासोबतच्या त्यांच्या जोडीला हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. त्यांची ही जोडी विशेषतः व्हिक्टोरिया नंबर 203 या चित्रपटात अविस्मरणीय ठरली.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827.

0: पासून टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचा 1:03 झाली आहेत. ऐकूयात नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया कुणाल गांजावाला यांच्या स्वरात आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात हे गीत सलाम नमस्ते या चित्रपटातलं.

0: श्रोतेहो आत्ताच धूम या चित्रपटातलं गीत ऐकलं. अभिजीत आणि सौम्या राव यांच्या या स्वरात हे गीत होतं. समीर यांची रचना आणि प्रीतम यांचं संगीत होतं.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो कार्यक्रमात यानंतरचं गीत पती पत्नी और वो या चित्रपटातून, रोचक अरिजित सिंग आणि नेहा कक्कर यांच्या स्वरात.

श्रोतेहो आता ऐकूया शफाकत अमानत अली सुनिधी चौहान यांच्या स्वरात चित्रपट आय हेट लव्ह स्टोरीज.

शफाकत अमानत अली आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात हे गीत होतं. चित्रपट होता आय हेट लव्ह स्टोरीज. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, अरिजित सिंग यांच्या स्वरात, चित्रपट एजंट विनोद.

0: एजंट विनोद या चित्रपटातलं हे गीत होतं अरिजित सिंग यांच्या स्वरात. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे

अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: देखील ऍपने.
1: फसला अनोळखी पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

अभिजीत आणि प्रभाती मुखर्जी यांच्या स्वरात हे गीत होतं आणि सप्तर्षी यांचं संगीत. स्पेशल 26 या चित्रपटातलं हे गीत

0: स्टेपॉन यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता स्पेशल 26. इर्शाद कामिल यांची ही रचना होती. श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठणी बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठाने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: श्रोते हो, योहानी जुबीन नॉटियाल आणि सरया रंगुनाथन यांच्या स्वरातलं हे गीत होतं थँक गॉड या चित्रपटातून.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोतेहो, आता ऐकूया ऐतराज या चित्रपटातलं गीत अदनान सामी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच नव्या हिंदी चित्रपट गीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोतेहो, दुपारचे 2 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया लव्ह इन टोकियो या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, हसरत जयपुरी यांची रचना आणि शंकर जयकिशन यांचं संगीत.

श्रोते हो, आता ऐकूया दिल एक मंदिर या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरात, शैलेंद्र यांची लेखणी आणि शंकर जयकिशन आहेत संगीतकार.

श्रोते हो, आता वक्त या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात, साहिल लुधियानवी यांची रचना आणि रवी यांचं संगीत.

श्रोतेहो, वक्त या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतो आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. थोड्याच वेळात म्हणजे 2:15 आपण ऐकू शकाल हिंदीमधून बातम्या. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

0: खूप छान. हेलिकॉप्टरचा आता उल्लेख केलास. सिनेमात अनेक आपण सीन बघतो विमान हेलिकॉप्टरच्या वगैरे, पण सिरियलमध्ये तो एक रेअर असा सीन असतो. आताही आपण त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसलेलो आहोत, एरियली आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. अर्थात आपण हवेतच श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहोत, त्या अर्थानं म्हणालो की आता आपण त्याच हेलिकॉप्टरमध्ये आहोत. एनिवे, पुढचं गाणं.
1: सो पुढचं गाणं मला लकी अली खूप आवडतो, आणि मला खूपच म्हणजे मी सतत त्यांची गाणी मी बघत असते युट्यूबवरती, आणि मी सतत ऐकत असते. सो त्याच्यातलं एक माझं खूप आवडतं गाणं म्हणजे ओ सनम, तर ते गाणं मला ऐकायला आवडेल.
0: नक्की लकी अली बद्दल मी तू आठवण सांगेच काही, पण मला महमूदची त्यांचं नाव काढलं की फार आठवण येते लकी अलीचं, की कोणीतरी कौतुक करत होतो लकी अलींचं की किती छान गातात वगैरे महमूद समोर, त्यांच्या वडिलांसमोर. तर महमूद अच्छा हा कुछ गाता है मैंने सुना है. इतकी ती ड्राय अशी प्रतिक्रिया होती.
1: करतो काहीतरी,
0: ऐकलंय मी काहीतरी गातो वगैरे म्हणून.
1: नाही नाही, पण त्यांचा असा एक वेगळा क्लास आहे म्युझिकचा, आणि एक वेगळी स्टाईल आहे स्वतःची, अशी वेगळा छापा सोडणारा त्यांचा म्युझिक आहे, त्यांचा आवाज आहे, आणि एक त्यांचं पर्सनॅलिटी पण अशी खूप छान वाटते. म्हणजे अनेक त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टची व्हिडिओज बघितलेत मी, अर्थात मी जाऊ नाही शकले कधी लाईव्ह कॉन्सर्टला, पण लाईव्ह कॉन्सर्टच्या व्हिडिओज मध्ये पण त्यांचा जो काय एक ऑरा आहे, जी काय त्यांची एक पर्सनॅलिटी दिसून येते जे मध्ये मध्ये ते बोलतात त्याच्यातनं, ते मला फार आवडतं.
0: यंगस्टरला कनेक्ट करणार खूप त्यांच्याकडे काहीतरी आहे.
1: एक्झॅक्टली, कनेक्ट आणि अजूनही कनेक्ट करणार. लाईक नाव आता ते काही फार यंग नाहीयेत, पण ते अजूनही तितकंच कनेक्शन वाटतं, आणि तितकंच रिलेटेबल त्यांची गाणी वाटतात, आणि तितकंच कमाल, म्हणजे परत परत ऐकावं इतकं इंटरेस्टिंग त्यांचं म्युझिक वाटतं.
0: प्रश्नच नाही.

0: गायत्री, लकी अलीन बद्दल बोलताना तू त्यांच्या काही खासियत सांगितल्या, त्यांची विशेषता सांगितली. प्रत्येक कलाकाराची एक आपली असते. गायत्रीची तिच्या हसण्याशिवाय तुला स्वतःला काय खासियत वाटते?
1: मला अनेकदा प्रेक्षकांनी सांगितलेली गोष्ट आहे की तुझा आवाज खूप वेगळा आहे, तुझा आवाज खूप आवडतो, तुझा आवाज खूप छान आहे. आणि काही मला कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात की मला माझ्या आवाजावरनं कधी कॉम्प्लिमेंट मिळेल, कारण माझा आवाज खूप हस्की आहे आणि खूप थोडा ऑफ आहे. म्हणजे मुलींचा जसा एकदम असा मधुर आणि गोड आणि मधाळ आवाज असतो तसा माझा अजिबात नाही
0: कनेक्ट आहे, म्हणून हसकी
1: असेल. तर नाही, माझा आवाज ऐकल्यावर इतका वाईट वाटतो की लोक म्हणतात अगं हसकी, निदान ते तरी बरं वाटेल.
0: नाही नाही, जे काही आहे आवाजाच्या क्वालिटी बद्दल आपण सोडून देऊ, पण त्यातनं जो भाव अभिप्रेत आहे म्हण किंवा जो प्रोड्यूस होतो त्यातनं भाव, तो खूप आपलेपणाचा म्हण, मोकळेपणाचा म्हण आणि एका आनंदी मुलीचा आवाज निश्चित वाटतो. मला वाटतं ती एक
1: माझ्या मते माझा आवाज हा एक माझ्यातला मला वेगळेपणा वाटतो.
0: नक्कीच आहेच,
1: कारण अनेकदा असं होतं की मी स्कार्फ बांधलाय, पूर्ण गॉगल घातलाय आणि कोणीच ओळखणार नाही, आणि मग मी दुकानात जाऊन काहीतरी काय आईने सांगितलेलं असेल किंवा मला जे काय आणायचं असेल ते मी मागते. तुम्ही गायत्री जाता ना?

0: मला असं होतं की आता म्हणजे मी
1: आता काय बोलू पण नको का?
0: हा बोलू पण नको, कारण तुम्ही मला असं तुम्ही अशी बघत आवाजावरून ओळखलं.
1: आता ओठाचं कुठलं गॉगल आणू?
0: ओठाचं
1: कुठलं गॉगल?
0: आवाजाचं फिल्टर लावायला पाहिजे काहीतरी.

0: तर माझ्या मते मला ती एक खासियत वाटते. आणि दुसरं मला असं वाटतं की मी खूप हार्डवर्किंग आहे. म्हणजे मी काय फार फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहे असं म्हणणार नाही, पण मी खूप कष्ट घेते कुठल्याही रोलच्या मागे किंवा कुठल्याही भूमिकेच्या मागे. माझ्या परीने मी 100%, 150% द्यायचा
1: प्रश्नच नाही.
0: प्रयत्न करते. आणि मी खूप सिन्सिअरली आणि खूप हार्डवर्कनी मी तो रोल करायचा प्रयत्न करते. कारण मला फॉर्मल ट्रेनिंग नाही ह्या क्षेत्रातलं, ह्याची मला जाण आहे. तर मला माहिती की मला कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घालायची गरज आहे, सो दॅट आय कॅन ऍटलीस्ट मॅच अ गुड परफॉर्मन्स. सो मला असं वाटतं की ते हार्डवर्क आणि ती सिन्सिअरिटी आय फील इज अनदर स्पेशल थिंग अबाउट मी.
1: मला वाटतं हे शाहरुखकडनं घेतलेलं दिसतंय तो, की माझ्या जे नाहीये ना त्याला मी ओव्हरकम मी कसं करेन.
0: करेक्ट, ऑफकोर्स. म्हणूनच तो मला आवडतो आणि म्हणूनच तो माझा मला त्याच्यासारखं बनायचंय.

0: तू आता फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नाही म्हणालीस, कधीच काही संबंधणार नाही अभिनयाशी.
1: सो मला लहानपणी आई बाबांनी जी उन्हाच्या सुट्टीतली नाट्य शिबिरं असतात सो त्याच्यात त्यांनी मला घातलं होतं आणि

0: बाबांनी जी उन्हाच्या सुट्टीतली नाट्य शिबिर असतात सो त्याच्यात त्यांनी मला घातलं होतं आणि करंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी, स्टेज फिअर नसावा, इन जनरल एक
1: ओव्हरऑल,
0: हा म्हणून तसं मला त्यांनी अनेकदा अशा शिबिरांमध्ये घातलं होतं. आणि लेटर ऑन माझा काहीच त्याच्याशी संबंध नाही राहिला, पण माझ्या मनात तो किडा तेव्हापासून होता की नाही मला ऍक्ट्रेसच बनायचं. मी लहानपणी पण आईला म्हणायचे की मी ऍक्ट्रेसच बनणार.
1: किडा कुठून आला होता मग?
0: एक्झॅक्टली त्याच शिबिरांमधनं मी बालनाट्य करायचे तेव्हा काही छोटी मोठी हिमगौरी आणि सातबुटके टाईप्स अशी जी उन्हाच्या सुट्टीतली नाटक असतात त्याच्यात मी कधी कधी काम केलेलं आहे.
1: आता पण करतेस ना त्यात?
0: नाही,
1: असं कुठलं तरी बालनाट्य
0: निम्मा शिम्मा
1: राक्षस,
0: येस, आता नाही चालू आहे ते, बिफोर कोरोना ते नाटक चालू होतं.
1: सो शिबिरांचं सांगत होते,
0: त्या शिबिरांच्या वेळेस मी अशी बरेचदा ती शिबिरं केली आहेत आणि बरेचदा अशा छोट्या छोट्या नाटकांमध्ये मी तेव्हा बालकलाकार म्हणून मी काम केलेलं आहे. तर तेव्हापासून मला ती आवड लागली आणि त्याच्यानंतर फारच हिला आवड लागते म्हणल्यावर ती आई बाबांनी ते माझं आता ते करू नकोस, आता आपल्याला काही ह्या क्षेत्रात जायचं नाहीये, म्हणून त्यांनी ते एकदम बंदच केलं. पण माझ्या मनात कायम तेच होतं की
1: तो किस्सा माहिती आम्हाला आणि बाय दॅट माउथ आम्हाला माहिती आहे. बाबा याच स्टुडिओत येऊन म्हणजे अनौपचारिक बोलताना सांगून गेलेत हे मला माहिती नव्हतं ती ऑडिशनला जाणार न सांगता ते गेले.
0: म्हणजे इतका विरोध होता की मग मला न सांगताच जावं लागायचं. की म्हणजे मी पण स्वतःला काही काळ दिला होता की मी इतके महिने किंवा एक वर्ष मी हे ट्राय करीन, पण ट्राय करीन तर मग मी फुल ट्राय करीन, मी खूप कॉन्सन्ट्रेशनने जेवढे ऑडिशन्स देता येतील, जेवढं स्वतःला ट्रेन करता येईल तेवढं मी करेन. आणि त्याच्यामुळे घरून अजिबातच शक्यच नव्हतं परमिशन मिळणं, शक्यच नव्हतं. तर आता ते म्हणतात नाही मग तू हे करायला पाहिजे, पण जेव्हा मी तेव्हा बोलायचे की मला जायचंय किंवा मला, तर ते बोलायचे नाही अजिबात नाही करायचं असं वगैरे. सो मला ते खोटं बोलून करायला लागायचं आणि सो मी खोटं बोलून ऑडिशन्स द्यायचे. आणि मग जेव्हा मला फायनली तुला पाहते रे मिळालं एवढ्या सगळ्या ऑडिशन्स दिल्यानंतर, तेव्हा मी घरी सांगितलं आणि तर तेव्हा आई बाबा असे झाले की खरंच मिळालाय तुला हा रोल, तू काहीतरी बनवून सांगतेस. म्हणलं नाही खरंच मिळालंय आणि मला खरंच जायचंय, मी इतके दिवस खोटं नाही सांगते, मला खरंच मी सिलेक्ट झाली आणि मला खरंच जायचंय आणि खरंच पुढच्या आठवड्यापासून माझं शूटिंग चालू होणार आहे. आणि बाबा जस्ट बोटीवरनं आले होते घरी आणि मी ती सांगितली ही गोष्ट आणि बाबा म्हणाले की अरे बापरे. मग मी गेले नेक्स्ट डे आणि मग जेव्हा आई बाबा ऍक्च्युली आले सेट, आधी दे वर व्हेरी अनहॅपी, पण जेव्हा ते ऍक्च्युली सेटवर आले त्यांनी बघितलं काय असतं, दोन तीन दिवस ते होते शूटिंगला, त्यांनी जो ते सगळं वातावरण बघितलं, सगळ्यांना बघितलं, तेव्हा त्यांना असं झालं की अरे आपण उगाचच एवढे घाबरत होतो.
1: गायत्री खरंच एक धाडसी पाऊल म्हणता येईल असं तू पाऊल उचललं आणि यश संपादन करून दाखवलंस. आणि या क्षेत्राबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्याही कशा खूप प्रमाणात चुकीच्या आहेत हेही तू सिद्ध केलंस. याविषयी आपण नक्की बोलूया पुढच्या कार्यक्रमात. शोध हो हा पुढचा अर्थात 6वा भाग याच वाहिनीवरून आणि याच वेळेमध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही आपणास ऐकता येईल. तेव्हा ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
3: असा
2: सादर करते संजय भुजबळ.
4: तुमच्यात सामील हो.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम विशेष गीत गंगा. या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 5 आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, यानंतर ठीक 3 म्हणजे आहे गीत, 3:30 नाट्यतरंग, 4 पिटारा उजाला उनकी यादों के. हे कार्यक्रम आपण ऐकूयात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले

0: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: संपर्क 89 29 30 41 42

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे ठीक 5 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करू.

0: प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: त्या दिवशी सकाळी झोप्याचं सोंग घेऊन असाच झोपलो होतो. आधी माझं डोकं कोणत्या दिशेला आहे समजेच ना, पूर्वेला की पश्चिमेला की ईशान्येला. सुमीच्या घरात सर्व भिंतींवर निळ्या अक्षरात दिशांची नावं लिहिली आहेत. आमच्या आजोबांनी देखील त्यांचा पाहून मागच्या दिवाळीत घराला रंग दिला. तेव्हा एक दिवस असंच भलिया पहाटे उठून भिंतीवर निळ्या रंगात सर्व दिशांची नावं लिहायला सुरुवात केली. वायव्यामधल्या वाच्या दांड्यातून एक ओघळ जो खाली आला तो थेट जमिनीपर्यंत. तेवढ्यात आजी वर आली. मी हळूच थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिलं तर आजी खोलीच्या मध्येच कमरेवर हात ठेवून उभी होती आणि आजोबा खाली न उतरता तसेच वर स्टुलावर आणि त्यांच्या हातातला डबा खाली आजीने परवाच धुवून काढलेल्या जमखान्यावर पडून त्याच्यावर भला मोठा डाग पडला. तर तेव्हापासून आमच्या घराच्या भिंतीवर दिशाच नाही. मी खाली आलो तेव्हा सगळीकडे अगदी लख उन्ह पडली होती. आजी आज नव पत्ता नसली होती. मी दात घासत असताना आजोबा मध्येच डोकावून गेले. ते मधून मधून स्वतःघरात डोकावत होते.
2: असं काहीतरी हरवल्यासारखा चेहरा करून हिंडू नका उगीच घरात.
1: आजोबांनी कुठून तरी हळूच गुलाबाचं तांबडलाल फूल काढलं आणि ते माझ्याकडे देऊन ते मला म्हणाले,
3: आज जाऊन हे फूल हिला दे.
1: आज सकाळपासून आमच्या घरात काहीतरी वेगळं वाटत होत. मी हळूच ते फूल तिच्या समोर धरलं.
4: याने दिलं का रे फूल?
1: तू कसं ओळखलंस सांग ना.
4: आम्हाला दरवर्षी असंच फूल मिळत.
1: आम्हाला काही कळलंच नाही. इतक्यात तुम्ही बाहेरून धावत आली.
5: आजी हॅपी बर्थडे टू यू
1: आणि एकदम आमच्या डोक्यात प्रकाश पडला. मग गडबडीत मी पण आजीला हॅपी बर्थडे टू यू म्हणलं आणि धावत धावत बाहेर येऊन आजोबांना मिठी मारली.

0: बराच वेळ मोठमोठ्याने वाचत होतो. मला वाटलं मोठ्यांदा वाचलं म्हणजे जास्त चांगलं कळेल म्हणून, पण खरं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. समोरच्या दगडावर सुमी चिंच खात बसली होती. तिला तर आवाज केल्याशिवाय चिंच खातच येत नाही की काय, कोण जाणे. चिंचा खाताना इतका नखरा केलेला मला अजिबात आवडत नाही.
1: वाच की रे पुढे, थांबलास का की वाचताही येत नाही.
0: मग मी जास्त जोराने वाचायला सुरुवात केली. अगदी अंगात असेल नसेल तेवढी सर्व शक्ती मनाला लावून, पण माघार घ्यायची म्हणजे ही सुमी दिवसातून 2222 वेळा मला चिडवत बसणार हे मला माहीत होत. मी तसाच वाचत राहिलो. मी नेहमी वाचत तशा पुस्तकांसारखं हे पुस्तक नाही हे आता कुठे माझ्या लक्षात यायला लागलं होत. प्रभाकर उशेला मिठीत घेऊन म्हणाला, उशे डा डा डा डार्लिंग, माझी हृदय स्वामिनी होशील तर या प्रभाकराच्या जीवनात सध्याच्या रखरखणाऱ्या उन्हाने होरपळून निघणाऱ्या सहारा वाळवंटाचं एका क्षणात काश्मीरचं नंदनवन होईल.
2: लंप्या काय वाचतोयस?
0: इतक्यात पलीकडच्या बागेतून आजोबांचा आवाज आला. मी काहीतरी उत्तर देणार इतक्यात सुमीनं एकदम माझ्या तोंडावर हात ठेवला आणि डोळे मोठे केले. मी परत खाली बसलो. बराच वेळ आजोबांचा आवाज ऐकू येत नाही असं पाहून मी पुन्हा हळूहळू आवाजात वाचायला सुरुवात केली. खरं म्हणजे आता ते पुस्तक मला नीटच कळायला लागलं होतं, कारण कालच भूगोलाच्या मास्तरांनी आम्हाला सहारा वाळवंटाची माहिती दिली होती. तिथली ती इकडे तिकडे नुसतीच पसरलेली उन्हात चमकणारी वाळूच वाळू, ती खजुरीची झाड, ती कलिंगड, ते उंट, ते अरब. मला सहारा एकदम फार आवडलं. आणि काश्मीर तर काय, परवाच आम्हाला शाळेत सिनेमा दाखवला काश्मीरचा. तिथली ती फुलं पाहून मला आमच्या आजोबांच्या बागेची आठवण झाली. अगदीच भिकार सुमीचे तोंडाने आवाज करण्याचे आणि डोळे बारीक करून भुवया उडवण्याचे सर्व प्रकार अजूनही चालूच होते.
1: समजलं का काही त्या पुस्तकातलं?
0: सुमे चुंबन म्हणजे काय ग?
1: काय म्हणालास?
0: काय नाही काय नाही काय नाही बा. पण मी मोगलासारखा गाफील असताना तिनं मराठ्यासारखी झडप घालून ते पुस्तक माझ्या हातातून हिसकावून घेतलं.
1: लंप्या कसली चावट पुस्तक वाचतोस रे तू, सांगू का तुझ्या आजोबांना? आता आण पाहू ते पुस्तक इकडं.
0: मी काहीच बोललो नाही. खरं म्हणजे हे पुस्तक मला तिनंच आणून दिलं वाचायला. त्याला कादंबरी म्हणतात आणि ती चावट असते असं तिनंच मला सांगितलं. मी तिला म्हणलं, सुमे परवाचा टोळ मी अजून ठेवला आहे काड्याच्या पेटीत. मग मात्र ती भ्याली आणि घराकडे पळत सुटली.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करू.

0: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: मग मी बराच वेळ तिथल्या एका दगडावर बसून राहिलो. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनाला शांततेची जरुरी होती. मला कसला तरी मोठा विचार करायचा होता, पण कसला विचार करावा तेच मला कळलं. मी डोळे बारीक केले, भुया उंच केल्या, हात कपाळाला लावले, हाताचे कपडे गुडघ्याला टेकवले, पण काहीच जमेना. आमचं नेहमी असंच असतं, ऐनवेळी आम्हाला काहीच आठवत नाही. म्हणूनच माझा वर्गात मधून पहिल्यांदा

0: मगाशी विचारलेल्या शब्दाचा अर्थ तिला परत विचारावा म्हणून मी तसाच उठलो आणि सुमीच्या घराकडे निघालो. आमच्या बागेत आमचे आजोबा काम करताना दिसले. मी जाऊन त्यांना मिठीच मारली. मला वाटलं ते रागावतील म्हणून, पण ते खूप खूप खुश झाले माझ्यावर. आजोबा, मी तुम्हाला एका शब्दाचा अर्थ विचारू? आजोबा, विचारू का?
1: हा, विचार.
0: नको नको, जाऊ दे, तुम्हाला येणारच नाही.
1: अरे येणारच, अगदी येणार. हे बघ, तू विचार तर खरा.
0: नाही नाहीच यायचा.
1: अरे येईलच.
0: नाहीच यायचा.
1: बघ, येईलच.
0: नाही
1: नक्की येईल. येईलच.
0: मग मी बराच वेळ तसाच म्हणत राहिलो. आजी म्हणते ते अगदी खरंय, आजोबा अगदी लहान मुलासारखाच वागतात. मी आवाज खूप उंच चढवला आणि डोळे मिटून सारखं नाहीच नाहीच म्हणत राहिलो. झराळ्याने मी थांबलो आणि डोळे उघडले तेव्हा समोर आजोबा नव्हतेच, पण घरातून आजी एक काठी घेऊन बाहेर पडताना मला दिसली. माझी छाती धडधडायला लागली आणि मी पळत सुटलो. मी तिथून जी मोटार सोडली ती अगदी सुमीच्या घरात नेली थेट. एकदम माडीवर तिच्या खोलीत नेण्याचा विचार होता खरा म्हणजे ड्रायव्हरचा, पण त्यांच्या सोप्यात सुमीचे आजोबा नेहमीप्रमाणे विड्याची पानं मांडीवरच्या धोतराला पुसत बसले होते.
2: काय हो उडान टप्पूराव, आज काय शाळा वगैरे नाही वाटत का? मास्तर आटोपला एखादा? बाकी तू काय सुधारणार म्हणा, आजोबाच रक्त उतरलंय तुझ्या अंगात. अरे त्याच्या रक्ताचा गुण आहे हा, तुझी काही चूक नाही बर, काही चूक नाही. पण काय रे, आज तुझा आजोबा कुठे दिसत नाही कसा?
0: सुमित्रा आहे का घरात? तिला सुमी म्हणलेलं त्यांना आवडत नाही. सुमी आहे का असं विचारलं तर ती समोर उभी असली तर ते बेधडक नाही म्हणून सांगतात. शिवाय खिशात हात वगैरे घातलेला त्यांना आवडत नाही, मॅडच आहेत. जरा थांबून त्यांनी अगदी शांतपणे विडा तोंडात कोंबला आणि नंतर ते जास्त उत्साहाने बोलायला लागले. त्यांचं ते बोबडं वळणं मला समजेल तर शपथ.
2: ही काय खुशात बसली आहे बंडीचा?
0: मी हसावं असं त्यांच्या मनात होत, पण असल्या भिकार विनोदाला कोण हसणार? आमचा बाबूराव हसेल फार तर, मी नाही. खरं म्हणजे उभा राहून मी अगदी कासावीस झालो होतो, पण त्याच त्यांना डिंब सुद्धा नव्हतं.
2: काय काम होत?
0: एका शब्दाचा जरा अर्थ विचारायचा होता.
2: कोणत्या?
0: मी तो शब्द सांगणार. इतक्यात बाहेर सुमीच्या आजीचा आवाज आणि त्यामागून आमच्या आजीचा आवाज ऐकू आला. खरं म्हणजे त्या आता घरापासून 22 मैल लांब असतील, पण मी पळत माझ घराच्या अंधाऱ्या जिन्यानी वर.

0: आरशा समोर उभी असलेली आणि गात असलेली सुमी किती छान दिसत होती. सुमी गाणं म्हणायला लागली की तिकडे आमची आजी चुलीत जोर जोरात लाकडं खुपशीत म्हणते.
1: गंगू वहिनीची नात वाया जाणार ग वाया जाणार.
0: सुमी अगदी गोष्टीतल्या राजकन्यासारखी दिसत होती.
2: पिया पिन
0: मला वाटलं आता आपण राजपुत्राप्रमाणे

0: प्रवेश करावा, तलवार वगैरे खुंटीवर टांगावी, मंदिर टेबलावर ठेवावा, गोड हसावं. आणि आणि पुढं काय? राजपुत्र पुढे काय करतो कुणास ठाऊक. माझी ती गोष्ट अर्धीच राहिली.
1: लंपन, काय रे काय एवढं चावट मुलासारखं माझ्याकडे निरखून पाहतोयस? इकडे पाहू.
0: मी भीतभीतच आत शिरलो. खोलीत तिचे आजोबांचे आणि आजीचे 222 फोटो असतील. सगळीकडे आजोबा खुर्चीवर बसले होते आणि आजी टेबलावरच्या पुस्तकावर एक हात ठेवून उभी होती. ती दोघंही डोळे वटारून पाहत होती. बऱ्याच वेळाने सुमीचं गुणगुणणं थांबलं आणि तिने एक गिरकी घेतली.
1: ए, मी कशी दिसते रे?
0: थोरल्या वंशांसारखी. अशी आजीच्या तोंडची ओळ माझ्या अगदी ओठांवर आली होती, पण मी ती तशीच गिळून टाकली. मला सुंदर असं म्हणायचं होतं, पण काही सुचत ना. मी नुसतं तिच्या उडणाऱ्या केसांकडे बघत राहिलो.
1: ऐकायला सुद्धा येत नाही वाटतंय.
0: राजकन्यासारखी.
1: उषेसारखी नाही.
0: उषा कोण?
1: सगळ्या पुरुषांची जातच मेली अडाणी.
0: सुमी नाकडून तिच्या आजीचं आवडतं वाक्य म्हणाली. सुमे, बरोबर, तू अगदी उषेसारखी दिसतेस.
1: खरंच?
0: हो.
1: पण तू काही प्रभाकरासारखं दिसत नाहीस. हं, आधीच सांगून ठेवते.
0: हा प्रभाकर कोण तेही मला समजेना. वास्तविक सुमी माझ्यापेक्षा फक्त एका वर्गाने पुढे आहे, पण नेहमी अशीच मला न समजणाऱ्या भाषेत बोलते.
1: ए, तुला त्या शब्दाचा अर्थ कळला का रे?
0: कोणत्या?
1: त्या रे.
0: कोणता?
1: तो रे मघाचा.
0: मला काही आठवेना.
1: मला माहितीये तू मुद्दाम तसं भासवतोयस. चावटतेस तू.
0: ए, खरंच काय अर्थ आहे त्याचा? पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुमी देणार? नावच सोडा.
1: आम्हाला काय माहित?
0: तुम्हाला नाही यायचा. मी सुमीला चिडवण्यासाठी म्हणालो. तिने स्वतः भोवती एक गिरकी घेतली आणि ती म्हणाली.
1: सांगू?
0: हा. सुमी सांगण्यासाठी अगदी जवळ आली. मला परत भीती वाटायला लागली. ती काहीतरी सांगणार एवढ्यात.
2: सुमी आहे गाव घरात. लंप्या दिसला होता का? सकाळी गिळून जे कार्ट बाहेर पडलंय ते कुठे तडफडते देव जाणे. लंप्या!
0: मी सुमीकडे पाठ फिरवली आणि जिन्याकडे धुवून ठोकली.
3: व्यंकटेशा, अरे काय रे कार्ट्य, मी ना इथे कशाला कडमडला होतास? देवा देवा देवा, आता काय करावं? कार्ट कुठं कुठं तडमडत असतंय आणि मला फिरवते त्याच्या माग.
0: मी अगदी रडायच्या बेतच होतो. वरती जिन्याच्या पहिल्या पायरीवर सुमी उभी होती. माझे आजोबा आजीचा पाय चळत होते.
3: देवा देवा देवा, हळू हळू जरा. लंप्या गाढवा, तिकडे माझं रक्त आटलं तुला हाका मारता मारता. कशाला आला होतास दुसऱ्याच्या घरी?
0: खरं म्हणजे मी काही बोललो नसतो तरी चाललं असतं. स्काउट मध्ये गेल्यापासून मला खरं बोलायची हौस आली होती, म्हणून मी म्हणालो. सुमीला एका शब्दाचा अर्थ विचारायला आलो होतो.
4: अगं चल तू उठ बघू, त्याच्याशी काय उगीस तू? चल चल उठ बघू.
3: तुम्ही सगळे गप्प बसा, तुमच्यामुळे बिघडलाय तो असा. अरे अर्थ विचारायचा तर आम्ही सगळे मेलो होतो का? कोणत्या शब्दाचा अर्थ हवाय तुला?
0: मी अगदी प्रामाणिकपणे तो शब्द सांगितला, मात्र
4: हे बघ तू
3: गपसा
0: अर्थाचा सोडाच. पण या कोठीच्या खोलीत मी 2200 तास बसलो. तरी बाहेर राज्याचं तोंड चालूच आहे. त्यांच्या आजोबांचा आवाज नाही.
3: तुम्ही तरी लक्ष द्यायला.
0: रडून रडून माझे डोळे दुखायला लागले.
3: आता दुर्गी
0: असं पण दुखायला लागल्या. अंधारात मला भीती वाटायला लागली.
3: त्या प्रश्नांचे अर्थ
0: आजीला सांगितलं ते चुकलं.
3: तुम्ही नुसती
0: तरी एक मॅडच झालो.
3: पुस्तकं घेऊन बसता, वाचत बसता आणि त्या कवट्यान बिवट्या काढून बसता. कधीतरी मुलाकडे पण बघत जाता सारशी. काय माझ्या एकटीची जबाबदारी आहे? सगळीकडे मी तरी कुठे कुठे लक्ष घालायचं? म्हणतात ना तशातली गत आहे सगळी.

शारदा संगीत या मालिकेच्या चौथ्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, सुमी अनुजा बोरकर, आजोबा विजय देव, सुमीचे आजोबा श्रीराम रानडे आणि लंपन मदन देवधर।

निर्मिती चैतन्य वेद पुणे, रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर, सहदिग्दर्शन ज्योती सुभाष, संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी, ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये, निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर, सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी बारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आणी बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आणी बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इराणी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे। नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक

0: लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
0: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पहिले गीत विदित पाटणकर यांच्या स्वरात, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचे हे बोल. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं ती सध्या काय करते या चित्रपटातून.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
0: रमेश डाईन,
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्स खरेदीवर.
7: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: शोध कार्यक्रमात यानंतर श्रेया घोषाल यांच्या स्वरात नीलकंठ मास्तर या चित्रपटातील हे गीत. बोल आहेत गजेंद्र अहिर यांचे संगीत, अजय अतुल यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।

0: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, क्षितिज पटवर्धन यांची ही रचना, संगीत करण कुलकर्णी यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.
3: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतेहो, कार्यक्रमातील शेवटचं गीत आदर्श शिंदे आणि सायली पंकज यांच्या स्वरात ओमकार दत्त यांचं हे बोल समीर सप्तीकर यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला पुणे आय केअर सांजथारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजतायत, ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातल्या पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटावेळी झाड तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. दरम्यान बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारच्या वादळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. या झाडांचं पुंगळासकट पुनरोपण करावं आणि नव्यानं अधिकाधिक वृक्षारोपण करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या आज बारामती इथं बोलत होत्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लब यांनी आयोजित केलेल्या सायकल रॅलीला पवार यांनी झेंडा दाखवून रवाना केलं. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. सायबर गुन्हेगार केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाही तर माणसाच्या

0: मानसिकतेशी खेळत आहेत असं मत ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. शशांक वाघ यांनी लिहिलेल्या एव्हरीथिंग इज फेअर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डिजिटल अरेस्ट ही केवळ पैशांची लूट नाही तर पीडित व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करून त्याला मानसिकदृष्ट्या ताब्यात घेण्याची आणि सुशिक्षित नागरिकांना जाळ्या तोडण्याची एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धत आहे असं सुचेता दलाल म्हणाल्या. रंजक कथेच्या माध्यमातून सामान्य वाचकांपर्यंत सायबर धोके अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ हरित आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असून यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे असं मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र शासनानं अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात आज विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. सायकल हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून तो निरोगी पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन करताना त्या आज बोलत होत्या. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील सायकलपटूंनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. महापौर नागपुरे यांनी स्वतः देखील सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तुळापूर इथल्या एका अनधिकृत पार्टीवर पोलिसांनी आज पहाटे धडक कारवाई करत सुमारे 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मद्यसाठा, बंदी घातलेले उका फ्लेवर्स आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या पार्टीमध्ये 107 पुरुष आणि 49 महिलांचा समावेश होता. ज्येष्ठ कवयित्री लेखिका भारती पांडे यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्यजीवन गौरव पुरस्कारानं आज पुण्यात सन्मानित करण्यात आलं. भारती पांडे या उत्तम अनुवादक तसंच संवेदनशील आणि चिंतनशील कवयित्री आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबडीस यांनी यावेळी काढले. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 38 अंश तर किमान 25.8° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उद्या तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. तसंच दुपारनंतर विजांसह हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.

0: मंडळी, काही काही गाणी आपल्या मनात कायम घर करून राहतात. त्यातलंच हे एक गाणं अनेक वेळा आपण गुणगुणतो, नाही का? पण हे गाणं कुठल्या चित्रपटातलंय हे मात्र बऱ्याचदा त्यावेळी आपल्याला आठवत नाही. हे असंच एक गाणं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत दोस्ती या चित्रपटातलं. 1964 मध्ये सत्यम बोस दिग्दर्शित, राजश्री प्रोडक्शन द्वारे निर्मित, दोन मुलांच्या मैत्रीवर केंद्रित असलेला दोस्ती हा चित्रपट. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट म्हणून घोषित झाला आणि 4th मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल देखील झाला. दोस्ती या चित्रपटाने 6 फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. त्यापैकी संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आणि चित्रपट सृष्टीत त्यांना लोकप्रिय देखील केलं. या फिल्मफेअर पुरस्कारांच्या मध्ये दोस्ती या चित्रपटाच्या विरुद्ध राज कपूर यांच्या संगम या चित्रपटाचा समावेश होता. तसंच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. तुम्हाला माहितीये मंडळी, ताराचंद बडजात्या यांना नेहमीच नवोदित कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच दोस्ती या चित्रपटात सुद्धा त्यांनी सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोन नवोदित कलाकारांची निवड केली. चित्रपटामुळे हे दोघं रातोरात स्टार झाले, पण पुढे मात्र त्यांच्या कारकिर्दीला कधीच गती मिळाली नाही. संगीत दिग्दर्शक रोशन येऊ न शकल्याने लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आणि या चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले. मंडळी, तुम्हाला आठवतंय का राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके हे कोण या चित्रपटात टफी नावाच्या एका पॉमेरियन कुत्र्याला घेतलं होतं? अहो, पण याची सुरुवात सुद्धा दोस्ती या चित्रपटातनं झाली. टोपी नावाच्या पॉमेरियन कुत्र्याला या चित्रपटात एका गोंडस भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. तुम्हाला माहितीये मंडळी, अत्यंत कमी बजेटमध्ये बनवलेल्या दोस्ती या चित्रपटाने प्रचंड नफा कमवला. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आणि असं म्हणतात की बॉक्स ऑफिसवर 2 कोटी रुपये त्या काळात जमा झाले. अहो, या चित्रपटातली गीतं मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि संगीत लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी दिलेलं होतं. संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन यांनी राही मनवा दुःखी चिंता क्यू सताती हे या गाण्यात हार्मोनिका वाजवली होती. मंडळी, असं म्हणतात की या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी R.D. बर्मन यांच्या स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, पण दिलेला शब्द पाळण्यासाठी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी जोपर्यंत टेक ओके दिला नाही तोपर्यंत ते स्टुडिओ मधून बाहेर निघाले नाहीत. इतकी शब्दाची किंमत, कामावरची श्रद्धा, एकमेकांबद्दलचा आदर, निष्ठा या लोकांमध्ये होता, म्हणूनच कदाचित ते त्यांच्या क्षेत्रात इतके यशस्वी झाले. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 6:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, रचना आहे प्रवीण दवने यांची.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकरांची रचना, सुधीर फडके यांचं संगीत ऊन पाऊस या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील रमेश अणावकर यांची ही रचना.

0: असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

शेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: शुद्ध कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील ही गीत. रचना आहे राजा बढे यांची.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटोलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटोलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.
2: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
3: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं, म्हणजे एका चिकित्सकाचं, जो उपचार दाता आहे, त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
2: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
7: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
6: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
7: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर पुणे.
6: संपर्क 78 23 84 11 20.
7: 7823841120.
8: श्रोते, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत सुमन कल्याण.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.

0: ओंकार
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी। क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे।
2: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे।
1: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त

0: उपचारांसाठी आजच संपर्क करा
1: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओमकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 65वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 65वा श्लोक. या श्लोकाचं मराठीत समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःख नष्ट होतात आणि प्रसन्न चित्त असलेल्या योग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. भगवंतांनी सांगितलं की शब्द स्पर्श रूप रस गंध हे आजूबाजूला असलेले विषय मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांच्या सतत संपर्कात येत असतात. त्यातली काही त्या मनुष्याला आवडत असतात आणि काही आवडत नसतात. आवडीच्या विषयांच्या बाबतीत आसक्ती असते आणि जे विषय आवडत नसतात त्यांच्याबद्दल द्वेष तिरस्कार असतो. यातून हवं नकोच्या भावना निर्माण होतात. हे हवं नको वाढलं की मन त्यातच गुंतून राहतं आणि मनुष्याचं नियत कर्तव्य मागे पडतं. यासाठी मनावर नियंत्रण हवं. मनाचा संयम महत्वाचा. मनाचं ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण हवं. असं नियंत्रण प्रस्थापित झालं म्हणजे मन शांत राहतं आणि त्याचा परिणाम म्हणजे बुद्धीला प्रसन्नता प्राप्त होते. ही मनाची प्रसन्नता बुद्धीची प्रसन्नता ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती आंतरिक आहे. भगवंत या श्लोकात सांगतात की एकदा चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली, अंतःकरण प्रसन्नतेने भरून गेलं की त्याच्याजवळ दुःख राहतच नाहीत. याचा अर्थ दुःख वाट्याला येणारच नाहीत असं नाही. प्रारब्धानुसार दुःख वाट्याला येणारच, दुःखाचे प्रसंग येणारच, पण अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त झाली की त्या दुःखाचा परिणाम मनबुद्धीवर होत नाही. बहुतांश दुःख हे शरीराशी संबंधित असतात, ज्ञानेंद्रियांशी संबंधित असतात. त्या दुःखांचा नाश होतो याचा अर्थ ती दुःख शरीराच्या पातळीवर ज्ञानेंद्रियांच्या पातळीवर मर्यादित ठेवता येतात. मन त्या दुःखांमध्ये सहभागी होत नाही. हे शरीराचे भोग आहेत अशा प्रकारची मनाची बुद्धीची तटस्थता येते. यासाठी विवेक आणि संयम आवश्यक आहे. असा विवेक आणि संयम नसेल तर ज्ञानेंद्रिय मनाला आपल्या मागे खेचत ओढत नेतात आणि मग मन बुद्धीला आपल्या मागे फरफटत नेतं. परिणामतः मनुष्य सर्वांगानी त्यात बुडून जातो. सुख काय किंवा दुःख काय हे सतत मनुष्याच्या वाट्याला येतच असतं. कायम सतत सुख किंवा कायम सतत दुःख असं कधीच नसतं. दुःख, दुःखामागून सुख, नंतर सुखामागून दुःख, मग पुन्हा सुख, हे सुख दुःखाचं रहाट गाडग सतत चालूच असतं. सुख काय किंवा दुःख काय हे आलटून पालटून येतच असतं. म्हणून त्यांच्याकडे तटस्थतेने पाहायला शिकलं पाहिजे. मनबुद्धीच्या प्रसन्नतेने अशी तटस्थता येते यासाठी मनुष्याने सुख वाट्याला आलं म्हणून हुरळून जायचं नाही.

आणि दुःख वाट्याला आलं म्हणून होरपळून जायचं नाही. अशी मनबुद्धीची प्रसन्नता प्राप्त झाली की बुद्धी स्थिरावते आणि मनुष्य स्थितप्रज्ञा अवस्थेला जातो. असा मनुष्य बॅलन्स्ड असतो, तो वाहवत जात नाही. अशा स्थितप्रज्ञा अवस्थेमुळे कर्तव्य कर्म सहजरित्या निष्काम भावनेने करणं सहज शक्य होतं. अशा माणसांना शांत झोप लागते. बुद्धीची प्रसन्नता प्राप्त झाल्यामुळे कठीण प्रसंगात सुद्धा तो शांत असतो आणि स्थिर बुद्धीने तो त्या प्रसंगाची योग्य आणि यशस्वी रीतीने हाताळणी करू शकतो आणि त्या कठीण प्रसंगातून सहजपणे स्वतःला बाहेर काढू शकतो. यावरून असं दिसतं की विवेक आणि संयम हे मानवी जीवनाचे शॉक ऍब्सॉर्बर आहेत. अशी मनबुद्धीची प्रसन्नता आली की विषय विन्मुख वृत्ती तयार होते आणि अशी वृत्ती आत्मसन्मुख होऊन आत्मानंदाचा अनुभव घेते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाबद्दल मार्गदर्शन करतात आणि या सर्व योगांच्या समन्वयाबद्दल मार्गदर्शन करतात. या योगांच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञा अवस्था प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. यासाठी मनबुद्धीची प्रसन्नता असणं आवश्यक आहे. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. माऊली सांगतात, जिथे चित्ताला प्रसन्नता असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. माऊली पुढे सांगतात, तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तैथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. माऊली म्हणतात, एकदा का अंतःकरण प्रसन्न झालं तर मग दुःख कसलं आणि कुठलं. त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. माऊली आणखीन सांगतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे असा योगयुक्त मनुष्य स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. आजच्या संदर्भात हा श्लोक उच्च पातळीचा आनंद मिळवण्यासाठी निरोगी मनाचं महत्व सांगणार आहे. आपण कोणताही शारीरिक रोग होऊ नये म्हणून काळजी घेतोच, पण मानसिक स्वास्थ्यासाठी काय करतो. शरीर तंदुरुस्त हवं तसं मन प्रसन्न हवं, तरच आपण सगळ्या परिस्थितीला तोंड देऊ शकू आणि कशाचाच ताण येणार नाही. आणि ज्याला आधुनिक भाषेत माइंड बॉडी कनेक्शन म्हणतो त्यानुसार मन स्वस्थ प्रसन्न असेल तर शारीरिक व्याधीही होणार नाही. जसं सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच अंधार दूर होतो त्याचप्रमाणे प्रसन्न चेहऱ्यानी सामोरे गेलो तर कोणतंही संकट छोटंच वाटायला लागतं. चेहऱ्यावर एक छान हसू ठेवूया, दिवस आनंदात घालवूया.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 65वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे ठीक 7 वाजले, सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम सैनिकों की शौर्य गाथा।
2: आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम विशेष जयमाला। आप सुनेंगे बस थोड़ी देर में।

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांच्या ह्या भक्तिरचनेने, संगीतबद्ध केली आहे श्री श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत आजगावकर यांच्या स्वरात सोपानदेव चौधरी यांची ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे वसंत आजगावकर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत सोयरायबाई यांची ही भक्तिरचना, गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत शाहीर साबळे यांच्या स्वरात संत केशवदास यांची ही भक्ती रचना.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: श्रोतेहो कार्यक्रमातील हे शेवटचं गीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, रचना आहे संत तुकाराम महाराजांची, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर

0: दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
2: दररोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मुलाची साथ।

0: एक बार जरा फिर।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: श्रोतो हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतो रात्रीचे ठीक 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।
1: श्रोते हो आज रविवार अर्थात एक ही फिल्म से या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत एकाच चित्रपटातील काही निवडक गाणी। श्रोते हो याचबरोबर आज थोर लेखक पत्रकार पटकथाकार आणि दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास अर्थात के ए अब्बास यांची जयंती। अब्बासाहेब म्हणजे हिंदी सिनेमातला समाजवादी विचार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न देणारा एक अवलिया लेखक। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण अशाच एका चित्रपटाची सफर करणार आहोत ज्याची मूळ कथा अब्बासाहेबांच्या लेखणीतून उतरली आहे। शहराचा चकचकाट आणि गरिबाची वेदना यांचं अचूक चित्रण करणारा चित्रपट म्हणजे 1955 आलेला श्री 420। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया राज कपूर यांच्या त्या आयकॉनिक गाण्याने ज्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे।

0: श्रोतेहो मुकेश यांच्या स्वरातील ही रचना होती. शैलेंद्र यांची संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. आणि या गीताबद्दल एक विशेष आठवण म्हणजे 2016 साली अमेरिकन इंग्रजी भाषेतील एका चित्रपटात अर्थात डेडपूल या चित्रपटात ह्या गाण्याची पुनर्वापर देखील झाला होता. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बिला की फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: रसिको, श्री 420 ची कथा आब्बासाहेबांनी खूप सोपी पण अंतर्मुख करून लिहिली होती. गळ्यात सुवर्ण पदक आणि खिशात प्रामाणिकपणा घेऊन राज नावाचा एक तरुण अलाहाबादमधून मुंबईत येतो. पण या मायानगरीत आल्यावर त्याला गरिबी आणि श्रीमंतीतली भीषण दरी दिसते. फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांचा संघर्ष, त्यांची सुखदुःख आब्बासाहेबांनी यात अगदी जवळून मांडली आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बीला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: श्रोते हो, श्री 420 या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत तर मानाचे अनेक पुरस्कारही पटकावले. 1956 पुरस्कार सोहळ्यांवर या चित्रपटाने आपले नाव कोरले. या चित्रपटाला हिंदीतील दुसऱ्या सर्वोत्कृष्ट

चित्रपटाचे प्रमाणपत्र अर्थात सर्टिफिकेट ऑफ मेरिट देऊन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीने सन्मानित केले. तसेच फिल्मफेअर पुरस्कार याअंतर्गत राधू कर्माकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आणि जी जी मयेकर यांना सर्वोत्कृष्ट संकलक या फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. या तांत्रिक कौशल्याची आणि दिग्दर्शनाची जादू आपल्याला प्रत्येक गाण्यात स्पष्ट दिसते. काळ्या पांढऱ्या पडद्यावरील पावसातील ती एक छत्री, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि मन्ना डे आणि लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूया हिंदी चित्रपट सिनेमातल्या इतिहासातील सर्वात रोमॅन्टिक हे गाणं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे पे इलाके फुल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
7: रमेश डाईन.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: श्रोतेहो, ख्वाजा अहमद अब्बास यांनी या चित्रपटाच्या पात्रांची गुंफण सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने केली होती. राज कपूर, नरगिस, नादिरा, ललिता पवार यांसारखे दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये दिसले. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राज कपूर यांनी, तर सर्व गीतं लिहिली होती शैलेंद्र यांनी आणि संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: श्रोतेव, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शैलेंद्रांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी शुभम भोंजाळ आपणा सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.